ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह

आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल द्रुतेष्टा वीति उमांगु जाता मणि.

श्रोते हो, आता ऐकूयात भाग्यश्री केसकर आणि अदिती केसकर यांच्या स्वरात श्री दुर्गा परमेश्वरी स्तोत्र।

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार श्रावण पौर्णिमा अर्थात 28 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे शततारका नक्षत्र। श्रावण पौर्णिमा आज सकाळी 9:47 आहे। आज रक्षाबंधनाचा दिवस। आज वरद लक्ष्मी व्रताचा दिवस आहे। आजचा हयग्रीवोत्पत्तीचा दिवस आहे। जरा जीवंतिका पूजनाचा आजचा दिवस। आज तैत्तिरीय श्रावणीचा दिवस आहे। वैराग तालुका बार्शी इथे आज श्री संतनाथ यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम न ये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे, पोटामध्ये कोणे सांगितले सर्पा, उपजत लपा म्हण उनी, बोलो नेणे परी जाणे गोड क्षार, अंतरी विचार त्यासी ठावा, तुका म्हणे बरे विचारावे मनी, आणि क भल्यांनी पुसो नये। तुकाराम महाराज म्हणतात की श्रीहरीचं प्रेम कसं असतं किंवा ते कसं वाटतं हे त्याच्या भक्ताला कधीही सांगता किंवा बोलून दाखवता येत नाही, त्याचा फक्त चित्ताला अनुभव घेता येतो आणि त्यामुळे चित्तच ते जाणून असतं। ते म्हणतात की ज्याप्रमाणे कासवीचं पिल्लू त्याच्या आईच्या म्हणजे कासवीच्या फक्त कृपादृष्टीने वाढतं, त्याला वाढवण्याकरता ती त्याला आपला अंगसंग देत नाही, स्तनपान करत नाही, परंतु तरी देखील ते प्रेमानेच वाढवलं जातं, तसंच श्रीहरीचं प्रेम अद्भुत आहे। ज्याच्यावर ते बरसतं तो सदा त्याच्यात न्हाऊन निघत असतो। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सर्पाच्या पोटात असलेल्या त्याच्या पिल्लांना कोण सांगतं की जसा तुमचा जन्म होईल तसं तुम्ही कुठेतरी जाऊन लपून बसा, नाहीतर तुम्हाला गिळलं जाईल, किंवा एखाद्या मुक्या माणसाला देखील जरी गोड म्हणजे कसं किंवा खारट म्हणजे कसं असतं हे सांगता जरी येत नसलं तरी देखील त्याच्या अंतराला मात्र त्या दोघातला फरक हा अनुभवाने ठाऊक झालेला असतो। तुकोबाराय शेवटी म्हणतात की अगदी त्याप्रमाणे इथे कोणीही भल्या माणसाने म्हणजेच शहाण्या मनुष्याने कधीही चुकून देखील हरिभक्ताला केव्हाही विचारू नये की श्रीहरीचं प्रेम कसं असतं, किंबहुना त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावा जोपर्यंत त्याला स्वतःला त्याचा अनुभव येत

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 28 ऑगस्ट. आनंदापासून दूर करते ती माया. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते. उदाहरणार्थ छाया. माया ही नासणारी आहे, ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येतं हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते, विषयांचं आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणं हेच तर मुळी मायेचं लक्षण आहे. पैसा हे मायेचं अस्त्र आहे. मायेचं थोडक्यात वर्णन करायचं म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असं म्हटलं म्हणजे मायेचं निरसन झालं. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो याला काय करावं. जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कुठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावं पण प्रवाह पतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावं यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात. भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसं ते जवळ आहे असं सारखं वाटतं तसं आपल्याला भगवंताच्या बाबतीत झालं पाहिजे. परंतु बाधा ही भीतीने होते, त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे. मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागे आपण जाऊ नये. मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी माझे असं म्हणतो मात्र भगवंताला मी माझा असं म्हणत नाही. याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख मानत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसं प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये. अनुसंधान कमी होऊ देऊ नये. कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। सोलापुरात बापूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते। गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचं ते मनपूर्वक आदरातिथ्य करायचे, ही त्यांची स्वामी निष्ठा होती। स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते। वाटेत त्यांना दोन माणसं भेटली, एकाचं लग्न झालं नव्हतं आणि दुसरा अतिशय गरीब होता। तिघे अक्कलकोटला जाताना लग्न न झालेला माणूस दुसऱ्या माणसाला म्हणाला, माझी आता 40 उलटली, मजपाशी बक्कळ पैसे आहेत, परंतु दुर्दैवाने माझं लग्नच जमत नाही। दुसरा त्या पहिल्याला म्हणाला, माझ्यापाशी विद्या आहे, परंतु कुठेही नोकरी मिळत नाही। दोघांचं बोलणं बापूरावांनी ऐकलं। इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला, आपली कामं जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून जरूर संबोधू। बापूराव हे निष्फळ बोलणं ऐकून दोघांना उद्देशून बोलले, तुमचं बोलणं पोकळ आहे, स्वामींची सेवा करा, त्यांचं सतत स्मरण करा, काहीतरी नवच बोला, तुमचं काम निश्चित होईल, काळजी करू नका, स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत। एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकोटात गेले। औदुंबराखाली स्वामी समर्थ बसले होते। ते तिघे स्वामींपाशी गेले, तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले। इतक्यात स्वामी म्हणाले, आम्हा अवधूतांची परीक्षा कसली रे घेता? स्वामी त्रिकालज्ञ आहेत याची खात्री लगेच त्यांना पटली, कारण स्वामींपर्यंत त्या तिघांचा आवाज पोहोचलेला होता। लग्न न झालेल्याने स्वामींकडे पाहिलं आणि त्याने आपणच आपले थोबाडीत मारली, तेच कृत्य दुसऱ्याने सुद्धा केलं। दोघांनी स्वामींची क्षमा मागितली। स्वामींच्या सेवेत तिघेही राहिले। काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघेही माघारी वळले। ज्याचं लग्न जमत नव्हतं त्याचं लग्न जमलं आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली। दोघांचीही स्वामींवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन नित्य स्वामींचे आशीर्वाद घेऊ लागले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की ती माणसांमधली नाती अधिकाधिक दृढ करीत जाते। हे प्रेम माणसाला उत्कट भगवंत भक्ती प्रदान करते। ह्या प्रेमात विलक्षण अशी आध्यात्मिक ताकद आहे। ह्या उत्कट प्रेमाला नामस्मरणाची अतूट जोड मिळाली तर माणसामध्ये दडलेलं संतत्व आपोआप उफाळून येतं। नामाने जिव्हा एकदा का ओली झाली की अवघ्या चित्तवृत्ती भगवंताप्रती एकवटल्या जातात, संतत्व झंकारू लागतं, चित्त भगवंत चरणांशी एकरूप होतं। कसं तर महाराजच म्हणतात की प्रेम अमृतय रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: सनातन धर्मात अनेक बाबतीत जे सत्य सांगितलं आहे ते वैज्ञानिक पातळीवर अत्यंत सत्य ठरतं। आजच्या पिढीला हे सत्य समजावून सांगणं याची अत्यंत जरुरी आहे, कारण आजची पिढी ही प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक पातळीवर तोलून मापून पाहते। आता आपण पाहूया पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे शास्त्रीय फायदे काय आहेत। ब्राह्ममुहूर्त कशाला म्हणतात? तर रात्रीच्या अखेरच्या प्रहरातल्या तिसऱ्या भागाला ब्राह्ममुहूर्त म्हटलं जातं। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झोपेचा त्याग करण्यासाठी हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, कारण या काळात वाहणाऱ्या हवेच्या प्रत्येक कणाकणात संजीवनी शक्तीचं अपूर्व मिश्रण असतं। आयुर्वेदाच्या ऋषींच्या मते रात्री चंद्राकडून पृथ्वीवर पडणाऱ्या अमृत कणांना पहाटेची हवा आपल्या समवेत घेऊन वाहत असते। डोक्यातील ज्ञानतंतू रात्रीच्या विश्रांतीनंतर नवशक्तीने व्यापून जातात, त्यामुळे पहाटेच्या एकांत आणि शांत वायुमंडळामुळे आपला मेंदू तरतरीत होतो। आता याचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक विश्लेषण आपण करूयात। आधुनिक शास्त्रीय शोधानुसार ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी वाहणाऱ्या हवेत 41% प्राणवायू, 55% नायट्रोजन आणि 4% कार्बन डायऑक्साईड वायू असतो। या कालावधीनंतर जसा जसा सूर्योदय होतो तसं रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होते, पृथ्वीचा गर्भवायू वर येऊ लागतो आणि त्याचवेळी हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 4%वरून 60%पर्यंत पोहोचतं आणि हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण माणसाचं आयुष्यमान घटवतं। याखेरीज ब्राह्ममुहूर्तावर उठल्यामुळे व्यक्तीचं सौंदर्य, बुद्धी, उत्तम आरोग्य यामध्ये वृद्धीच होते आणि ती व्यक्ती दीर्घायुषी बनते। ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी शारीरिक स्वास्थ्य, बुद्धी, मन, डोळ्यांची दृष्टी आणि स्मरणशक्ती या सर्व गोष्टी वाढण्यास ही वेळ उपयुक्त ठरते। दिवसा अनेक गोष्टींमुळे वातावरण प्रदूषित होतं, विशेषतः असं प्रदूषित वातावरण शहरांमध्ये आढळतं। कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, वाहनांचा धूर यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं। गोंगाट, दुर्गंधी, साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो। मानसिक ताण वाढून चक्कर येणं असंही दुष्परिणाम दिसतात। गरोदर महिलांवरती त्याचा अधिक दुष्परिणाम होतो। पहाटे या प्रदूषणाचं प्रमाण अत्यंत कमी असतं, म्हणून पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून मैल दीड मैल फिरायला जाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हितकर असतं. आता पहाटेच्या वेळी दृश्य वस्तूंची शास्त्रीय बाजू काय आहे ते पाहूयात. शेकडो वर्षांपासून सातत्याने करण्यात आलेलं शास्त्रीय संशोधन आणि परीक्षण यामधून असं स्पष्ट झालंय की पहाटेच्या वेळी दृश्य आणि अदृश्य अशा वस्तूंचं करण्यात आलेलं वर्गीकरण हे पूर्णपणे भावनिक आणि वैज्ञानिक असतं. मानसशास्त्रज्ञांच्या मते निश्चल आणि शांत वातावरणात जी वस्तू मनाच्या संपर्कात येते त्याचा मनावर कायमस्वरूपी ठसा उमटतो आणि तो ठसा दिवसभर कायमस्वरूपी कार्यरत राहतो. म्हणून ऋषींनी पहाटे परब्रह्माची उपासना करणारे सत्पुरुष, गाय, यज्ञ, याज्ञिक इत्यादींचं दर्शन अत्यंत शुभ असं म्हटलंय आणि दुष्ट स्त्री पुरुष मद्य नग्न व्यक्ती इत्यादींचं दर्शन वर्ज्य मानलं आहे. तसंच पहाटे ब्राह्ममुहूर्तात झोपेतून उठण्यापूर्वी परब्रह्माला नमस्कार करून त्याचं स्मरण आपल्या दोन्ही हातांकडे पाहत करणं ऋषींनी अत्यंत शुभ असल्याचं म्हटलं आहे. कारण आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचं निवासस्थान असतं, मध्यभागात सरस्वती वास करते, तर मूळभागी परब्रह्माचं निवासस्थान आहे असं मानलं जातं. मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी तिन्ही आवश्यक तत्व म्हणजे धन, ज्ञान आणि परब्रह्म या मनुष्याच्या हातातच आहेत. म्हणून पहाटे झोपेतून उठल्यावर करदर्शन घ्यावं असं आमच्या ऋषींनी सांगितलं आहे. पहाटेच्या वेळी एक प्रयोग आपण करून पाहावा. पहाटे उठता क्षणी हातावर हात चोळावेत आणि ते हात चेहऱ्यावर ठेवावेत. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेत संचार निर्माण होतो, चेहरा एकदम प्रसन्न वाटतो, निस्तेज झालेले डोळे चमकदार होतात, एक प्रकारच्या स्फूर्तीचा अनुभव आपल्याला येतो. रात्री शरीरात साठलेली ऊर्जाशक्ती उठल्यावर शरीरभर पसरण्यासाठी मार्ग शोधत असते. हातावर हात चोळल्यामुळे ती ऊर्जा हातावर प्रकट होते आणि तो हात चेहऱ्यावरून फिरवला तर संपूर्ण शरीरात चेतना निर्माण होते. प्रातर्विधीच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आणि त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन आपण पाहूया. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर शौचाच्या आणि लघुशंकेच्या वेळी बोलल्यामुळे, खोकल्यामुळे विष्ठेमधले दूषित जीवाणू शरीरात प्रवेश करून विष्ठा बाहेर पडण्याच्या क्रियेत गतिरोध निर्माण करतात आणि ती मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक अशी गोष्ट आहे. म्हणून उजव्या कानाची नाडी हातानी थोडी दाबली तर त्या व्यक्तीचा मूत्रमार्ग खुला होतो आणि ती व्यक्ती सहजपणे मूत्रत्याग करू शकते. या नाडीचा मनुष्याच्या अंडकोशाशी थेट संबंध आहे. आज देखील आयुर्वेदाचे डॉक्टर हर्नियासारख्या रोगावर उपचार करताना उजव्या कानातल्या या नाडीच्या जागेवर कापतात. शास्त्रीय संशोधकांनी हे स्पष्ट केलं आहे की उजव्या कानात जानव्याचं तिळ दिलं तर लघवी सुलभ आणि स्वच्छ होते आणि त्यामुळे मूत्रविकार होत नाहीत. शौचाच्या वेळी दोन्ही कानात जानवं अडकवलं जातं, कारण शौचाच्या वेळी दोन्ही कानात जानवं अडकवल्यामुळे दाह, मधुमेह, मलमूत्रासंबंधी रोगांपासून माणसाचं रक्षण होतं. प्रामुख्याने शौचाच्या वेळी दाब दिला तर लघवीबरोबर अज्ञात स्वरूपात वीर्य देखील बाहेर पडतं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर भयंकर स्वरूपाचा रोग होण्याची शक्यता असते. म्हणून ऋषींनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही कानात जानवं अडकवल्यामुळे नाडी जागृत होऊन त्यात चेतना निर्माण होतात आणि वीर्यपात होण्याची भीती राहत नाही, त्यामुळे वीर्याचं रक्षणही होतं. मनुस्मृतीनुसार माणसाने रस्त्यावर राखेच्या ढिगावर गोशाळा, चिता, जुनाट उजाड मंदिर, देवस्थान, पर्वतावर, नांगरट चालू असलेल्या शेतात अशा ठिकाणी शौचाला बसू नये. या जागी शौच करणं हे पाप मानलं जातं आणि या जागा पवित्र आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विकसित केलेल्या असतात. शौचाला बसताना पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून बसावं असा नियम तयार करण्यात आला आहे. तसं पाहता सकाळी आणि संध्याकाळी वारं पूर्व आणि उत्तरेकडून पश्चिम आणि दक्षिण दिशेला वाहतं, म्हणून या दिशेला तोंड करून बसल्यामुळे संसर्गजन्य जंतू तोंडातून हवेच्या दिशेनेच जातील, परिणामी हे जंतू तोंडातून शरीरात जाण्याची शक्यता कमी असते. शौच झाल्यानंतर मातीसारख्या क्षारयुक्त रुक्ष वस्तूंनी हात धुवावेत. आधुनिक काळात शौचानंतर साबणाने हात धुण्याची प्रथा पडली आहे, परंतु ही प्रथा चुकीची आहे कारण साबणात क्षार आणि स्निग्धता असते. साबणाने शौच धुतल्यामुळे चिकट झालेले हात स्वच्छ होत नाहीत. हातावर सूक्ष्म जंतू कायम राहतात. मातीमध्ये हे रोगजंतू नष्ट करण्याची क्षमता आहे. मातीचा वापर करताना आपण कोणत्या जागेवरची माती घेतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्वच जागेवरची माती चांगली असते असं नाही. अपवित्र आणि घाण जागेवरची माती अपायकारक ठरण्याची शक्यता आहे असं महर्षींनी म्हटलं आहे. अंतर्जलाद देवगृहाद्वा वाल्मिकान मुषकगृहात कृतशौचस्थला चैव न ग्राह्या पंचमृत्तिका. अर्थात पाण्यातील, मंदिरातील, उंदराच्या बिळातील आणि शौचलघवी केलेल्या जागेवरची माती घेऊ नये असं ऋषींनी सांगितलं आहे. तर पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे शास्त्रीय फायदे आणि त्यानंतरच्या गोष्टींबद्दल आपण वैज्ञानिक सत्य या इथे जाणून घेतलं. गोमाता, गोदुग्ध आणि गोमूत्राचं वैज्ञानिक महत्व आणि शास्त्रीय महत्व आपण जाणून घेऊयात. वेदांमध्ये गाईला माता असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या नवजात बालकाला दुग्धपान करते आणि त्याचं पालनपोषण करते, त्याचप्रमाणे गोमाता आपल्या पौष्टिक दुधाने शक्ती देते. गोदुग्ध आणि गोमूत्राचे विविध गुण आणि रोगनाशक शक्ती, त्यामुळे आपल्या धर्मात गाईचं दूध हे अतिशय पवित्र पेय मानलं आहे. अथर्ववेदात तर म्हटलंय की सन सिंचामी गवाम क्षीरम समाज्येन बलम रसम संसिक्ता अस्माकं वीरा ध्रुवा गावो मथी गौपतो. अर्थात मी गाईचं दूध शरीरात शिंपडतो, त्याच्या तुपापासून मी शरीरात बळ आणि वीर्याचं सिंचन करतो. तिच्या दुधामुळे आमच्या घरातले सर्व पुरुष तृप्त होतात. माझ्या गोठ्यात गाईचं सदैव वास्तव्य असावं. चतुष्पाद प्राण्यात केवळ गाय सत्वयुक्त आहे. 84 लक्ष योनींमधून भटकत भटकत जेव्हा गो योनीमध्ये जन्म घेतो तेव्हा त्याला पुढील जन्म हा मनुष्याचा मिळतो. महाभारतात आणि शिवपुराणात लिहिलं आहे की गो भिरवी पैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादीभिः अलुब्धैर्दानशीलैश्च सप्तभिः धार्यते महि. अर्थात गाय, ब्राह्मण, वेद, साध्वी स्त्रिया, सत्यवादी, निर्लोभी आणि दानशूर या 7 जणांमुळे पृथ्वीचं अस्तित्व टिकून राहिलं आहे. गाय ही सर्व प्राणीमात्रांची माता आहे. गायीपासून मिळणाऱ्या पदार्थात दम्याचे जंतू नष्ट करण्याची क्षमता आहे. गायीच्या पोटाला देव आणि ऋषींचं निवासस्थान असं मानण्यात आलं आहे. आपल्या ऋषींनी रोजच्या प्रार्थनेत गायीचं महत्व स्वीकारलं आहे. गायीच्या बरगड्यांमध्ये सूर्यकेतू नावाची नाडी असते. जेव्हा सूर्यकिरणांचा गायीच्या शरीराला स्पर्श होतो त्यावेळी त्या नाडीचं सोनं बनतं. त्यामुळे गायीच्या दुधामुळे अनेक रोग बरे होतात. संग्रहणी रोगावर गायीचं दूध हे रामबाण औषध आहे. गायीच्या दुधाचा देवतांना अभिषेक केला जातो. यज्ञात गायीचं तूप वापरतात कारण त्यामुळे प्रदूषण नष्ट होतं. नवजात बालकाला काही कारणामुळे आईचं दूध मिळत नसेल तर गायीचं दूध हा त्याला योग्य पर्याय आहे. गायीचं दूध पचण्यास अत्यंत सुलभ आणि गायीचं दूध पिणारे बालक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अन्य मुलांच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असतं. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनीही हे सत्य स्वीकारलं की गायीच्या दुधात प्रथिनं आणि जीवनसत्व यांचं मिश्रण असतं. असं मिश्रण अन्य पशूंच्या दुधात आढळत नाही. गोमूत्राची उपयुक्तता शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सिद्ध आहे. गोमूत्रामध्ये गंधक आणि पारद याचं भरपूर प्रमाण असतं. यकृत, प्लिहा आदी रोगांमध्ये गोमूत्र सेवन केलं जातं. गोमूत्रामुळे संसर्गजन्य रोग बरे होतात आणि कर्करोगासारखे असाध्य रोगसुद्धा गोमूत्र प्राशन केल्यामुळे लवकर बरे होतात. याचा शास्त्रीय दृष्टांत आयुर्वेदाच्या ग्रंथात सुद्धा आढळतो. गोमूत्र चरबट, तीक्ष्ण, गरम, खारट, आंबट, हलक, अग्निप्रदीपक, मेधाहितकारी, पित्त आणि कफनाशक, वातशूळ, गुल्म, पोट, खाज, नेत्ररोग, मुखरोग, कोड, खोकला, दमा आणि पांडुरोग अशा अनेक रोगांच्यासाठी नाशक आहे. वैदिक काळात गृहस्थी जीवनात गाईला महत्वपूर्ण स्थान प्राप्त झालं होतं. ते परमेश्वराकडे नेहमी प्रार्थना करत की वैभव ऐश्वर्याबरोबरच गाईच्या रूपातली संपत्तीही वृद्धिंगत होवो. त्याकाळी गाईला संपत्ती मानलं जायचं आणि गाईला माता समजून तिच्यावर मनापासून प्रेम केलं जात होतं. आता गाईचं शेण आणि त्यामागचं शास्त्र जाणून घेऊयात. खेडेगावात गाईच्या शेणाचा उपयोग विविध कामांसाठी केला जातो. उदाहरणार्थ, गाईच्या शेणाने घर सारवणे, त्याच्या गोवऱ्या बनवणे, धूप बत्ती अगरबत्ती स्नान आणि शुक्रवारी तेल मालिशाच्या तेलात मिसळलं जाणं अशा गोष्टींसाठी शेणाचा उपयोग केला जातो. गाईचं शेण दुर्गंधीनाशक, बलवर्धक आणि शांतीदायक असतं. गाईच्या शेणाने लिंपलेल्या घरावर आकाशातील वीज पडण्याचा धोका नसतो. अनेक संसर्गजन्य रोग त्यातल्या गंधकामुळे बरे होतात. आपल्या भारतीय संस्कृतीत गाईच्या शेणाने सारवलेल्या जागेवर जेवण करणे हे अत्यंत चांगले असते असं ऋषींनी म्हटले आहे. गाईच्या शेणाचे गुणधर्म जाणून घेऊयात. शास्त्रीय संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की गाईच्या शेणापासून तयार झालेल्या घरांमध्ये अणुबॉम्बचा दुष्परिणाम देखील होत नाही. गाईच्या शेणात फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे विविध संसर्गजन्य रोगांचे जंतू नष्ट होतात. शास्त्रीय संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की आकाशातील वीज गाईच्या शेणाच्या ढिगाऱ्यावर पडली तर तिथेच संपुष्टात येते, कारण गाईचं शेण हे विद्युतरोधक असतं, त्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून लोक आपल्या मातीच्या कच्च्या घरांना गाईच्या शेणाने लिंपतात आणि घराच्या उंबऱ्यांना गाईच्या शेणाचा लेप देतात. कुष्ठरोगामध्ये शरीराला गाईचं शेण चोपडणं हे अधिक लाभदायक असतं. माकड जर चावलं तर त्या जखमेवर गाईचं गरम शेण लावलं जातं, त्यामुळे वेदना कमी होतात. मृत्यूच्या वेळी गाईच्या शेणाने जमीन सारवणं यामागे देखील एक शास्त्र आहे. मनुष्याचे प्राण जाण्याचे 10 मार्ग ऋषींनी सांगितले आहेत आणि असंही सांगितलं आहे की जर कपाळातून प्राणवायू निघाला तर त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही, परंतु सिद्धियोगी पुरुषच कपाळातून प्राणवायू बाहेर काढू शकतात. सर्वसामान्य माणसं साधना करत नाहीत, म्हणून त्यांचा प्राण इतर मार्गांनी जातो. मृत्यूनंतर चितेवर शव ठेवल्यावर त्याच्या गुदद्वाराचा जमिनीशी संपर्क येतो आणि जमिनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे मनुष्याचा प्राणवायू लोहचुंबकाप्रमाणे खेचून तो गुदद्वारातून बाहेर पडतो आणि गुदद्वारातून प्राण गेल्यावर आत्म्याला उत्तम गती मिळत नाही. म्हणून मृताच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी जमीन गाईच्या शेणाने सारवून घेतली जाते, कारण शास्त्रज्ञ त्याला नॉन कंडक्टर म्हणतात. त्यांचं असं म्हणणं आहे की मृत्यूसमयी गाईच्या शेणाने जमीन सारवणं अत्यावश्यक असल्याचं पूर्वजांनी सांगितलंय. गाईच्या शेणापासून निर्माण झालेल्या ऊर्जेवर चालणारं भिंतीवरचं घड्याळ रायबरेलीमध्ये एका ज्युनियर हायस्कूलमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं हे भारतातलं पहिलं घड्याळ आहे. परंतु जर गाईऐवजी म्हशीच्या शेणाचा वापर केला तर ते घड्याळ बंद पडतं. याबद्दल केंद्र सरकारने त्या हायस्कूलला 1,00,000 रुपयांचं बक्षीस दिलं आहे. आता पंचामृताचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण याचं एकत्रित मिश्रण केल्यानंतर पंचामृत तयार होतं. पंचामृत तयार करण्यासंबंधी धर्मशास्त्रात लिहिलं आहे की गोमूत्रम ताम्रवर्णाया नीलाया एव वैदधी, पयहा कांचनवर्णाया श्वेतायाश्चैव गोमयम, घृतम तु सर्ववर्णाया सर्व कापिलमेव. अर्थात पिवळ्या रंगाच्या गाईचं दूध, निळ्या रंगाच्या गाईचं दही, कोणत्याही रंगाच्या गाईचं तूप, लाल रंगाच्या गाईचं मूत्र आणि पांढऱ्या रंगाच्या गाईचं शेण घ्यावं, किंवा सर्व पदार्थ कपिला गाईचे असावेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या रंगाच्या गाईच्या दुधामध्ये वेगवेगळे गुणधर्म नैसर्गिकरित्या असतात. रंगांचा प्रभाव त्या पदार्थांवर पडतो ही गोष्ट आता शास्त्रज्ञांनीही मान्य केली आहे. त्या आधारावर नेत्र शस्त्रक्रिया केल्यावर रुग्णाच्या डोळ्यावर हिरवी पट्टी बांधतात. हे सगळे 5 पदार्थ म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण हे एकत्र केल्यावर निळ्या रंगाच्या बाटलीत पॅक बंद ठेवले जातात, त्यामुळे त्यांच्यावर सूर्यकिरणांचा प्रभाव पडत नाही. सूर्याची उष्णता रोखण्यासाठी काळ्या रंगांच्या छत्र्यांचाही वापर केला जातो. पंचामृत तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात. पंचामृतात 1 भाग तूप, 1 भाग गोमूत्र, 1 भाग कुशोदक, 2 भाग दही, 3 भाग दूध आणि 1/2 भाग गाईचं शेण असलं पाहिजे असं सांगितलंय. हे भाग पुन्हा एकदा ऐका. पंचामृतात 1 भाग तूप, एक भाग गोमूत्र, एक भाग कुशोदक, दोन भाग दही आणि तीन भाग दूध तसंच अर्धा भाग गायीचं शेण सांगितलं आहे. हे घटक वापरताना काही मंत्रही सांगितले आहेत. गायत्री मंत्राने गोमूत्र, गंधद्वारा दुराधर्षाम या मंत्राने गायीचं शेण, आप्यायस्यम आदि मंत्राने गोदुग्ध, दधिकाबणो अकारिषम इत्यादी मंत्राने गायीचं दही, शुक्रमसी आणि ज्योतिरसी ह्या मंत्राने गायीचं तूप, तसंच देवस्यत्वा कुशोदक मंत्रून याचं मिश्रण करावं. पूर्वोक्त यद यद अस्थिगतम पापम असा मंत्र म्हणून डावा हात डोक्यावर ठेवून उजव्या हाताने तीन वेळा चरणामृत घ्यावं. पंचामृताचे फायदे जाणून घेऊयात. भक्षाभस्यजन्य दुर्गुण जे अस्थिपर्यंत पोहोचलेले असतात ते दुर्गुण पंचामृत सेवनामुळे नष्ट होतात. ज्याप्रमाणे वाळलेली लाकडं अग्निभस्म करतात त्याप्रमाणे पंचामृत हे दुर्गुण नष्ट करतो. गोमूत्र आणि शेणाचा रस असा दह्यात मिसळून खाल्ल्यामुळे पोटाचे विकार बरे होतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गाय नैसर्गिक गवत खाते त्याच गायीचं पंचामृत लाभदायक असतं आणि ही गाय देशी गाय असावी, कारण देशी गायीला वशिंड असतं आणि वशिंड असलेल्या गायीमध्येच पंचामृताचे हे सगळे गुण सामावलेले असतात. तर असं हे गोमाता, गोदुग्ध आणि गोमूत्राचं, गोमयाचं महत्व आपल्या सनातन धर्मात सांगितलेलं आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
3: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
2: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 46वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. आत्तापर्यंत आपण 45 श्लोक बघितले. त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं सांगत आले की राघवाशिवाय जे काही जीवन आपण जगतो ते व्यर्थ आहे. या देखील श्लोकात त्यांनी दोन ठिकाणी म्हटलं आहे, राघवे वीण आणि रघुनायका वीण असं म्हटलं आहे. पण हा राघव याचा अर्थ थोडा व्यापक अर्थाने घ्यायचा आहे. राघव याचा अर्थ केवळ प्रभू रामचंद्र एवढाच अर्थ न घेता दोन गोष्टी आपल्याकडे आहेत, एक संसार आहे आणि एक परमार्थ आहे. तर बहुतेक सगळी मंडळी ही संसाराशीच फक्त निगडीत असतात, त्यांना परमार्थाचा परिचय नसतो, स्पर्श नसतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धे आणि यततामापी सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता असं भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मुळातच आधी हजारो माणसात किंवा असंही म्हटलं आहे, लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक असंही संतांनी म्हटलं आहे. आणि रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे. म्हणजे हजारो नाही, लक्ष नाही, कोट्यावधी माणसात कुणीतरीच एखादा पोचतो. म्हणजे त्याच्या आधी काही मंडळी परमार्थाचा मार्गाला लागतात, परमार्थ साधना करायला लागतात. पण पुष्कळांना परमार्थ काय आहे हे वयाची 50, 60, 70 उलटली तरी माहितीच नसतं. त्यांना वाटतं जास्तीत जास्त काय करायचं, संसार चांगला केला म्हणजे झालं. समर्थांनी सांगितलं आहे, संसार प्रपंच करावा नेट का, पण आधी करायचा तो, पण किती वर्ष असं नाही. प्रपंचाच्या जोडीनंच परमार्थ व्हायला पाहिजे. म्हणून इथं रघुनायका विणं किंवा इथं जे राघवे विणं असा शब्द जो वापरला आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा की परमार्थ न करता जो केवळ संसार करतो त्याला काय होतं आहे, जे घडी राघवे वीण गेली, जो क्षण परमार्थाच्या साधनेशिवाय, ध्यान नाही, नाम नाही, अद्वैत ग्रंथांचं वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, तदनुसार आचरण नाही, काहीच नाही, अशी जी एक एक घडी जाईल, एक एक क्षण जाईल, ते जनी आपुली ते तुवा हानी केली. अरे तू समजून घे, जो एक एक क्षण असा जाईल ते तुझ्या जीवनातला व्यर्थ गेला, तू आपला नाश करून घेतलास त्या बाबतीत. कारण जीवन किती आहे काही सांगता येत नाही आहे. प्रत्येकजण 60 वर्ष जगेल का 80 वर्ष जगेल आपण काही सांगू शकत नाही. तेव्हा ज्या क्षण आपला समोरचा आहे त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे नीट समजून घेऊन केला पाहिजे. म्हणून समर्थांचे शब्द पुन्हा पुन्हा विवेक, विचार, वैराग्य हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की संसार जरूर करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ वाढवायचा आहे, संसार वाढवायचा नाही. उपाधीशी विस्तारावे परंतु उपाधी तर न संपडावे. संसाराची उपाधी येणार आहे, जन्माला आला की माणसाला संसार लागला, प्रपंच लागला, तो मरेपर्यंत होणार आहे. कारण देहाला प्रपंच लागलेला आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत. परंतु त्या करत असताना अधिष्ठान परमार्थाचं पाहिजे. परमार्थाचं अधिष्ठान ठेवा, क्षणाक्षणाला भगवंताचं स्मरण ठेवा. तोच सगळं करतो आहे तोच करता आहे असा भाव ठेवा आणि आपली जी कार्य आहेत समोर आपले जे काही कर्तव्य आहे ते सगळं उत्तम तऱ्हेनं पार पाडा आणि ते देहानी पार पाडायचं आहे पण मी देह नाही ह्या बोधावर राहायचं आहे म्हणून ते म्हणतात जनी आपुली ते तुवा हानी केली असं काहीच न करता जर नुसता तू संसार करत असेल तर तुझी मात्र जीवन व्यर्थ गेलं असं समज कारण रघुनायका वीण तो क्षीण आहे रघुनायकाचं स्मरण न करता जे जे काही आपण करतो तो व्यर्थ कष्ट झालेले आहेत देहाला खूप क्षीण होतो आहे व्यर्थ होत आहे साधं बघा आपण जर आपल्याला गुरु भेटले आणि साधनेचा मार्ग कळला आणि त्यांनी जर सांगितलं जे काम आपण करतो आहोत तेच कार्य आपल्याला करायचं आहे गृहिणी असेल स्वयंपाक पाणी करायचं आहे घरची व्यवस्था करायची करा पण ती करताना देखील भगवंताचं काम आपण करतो आहे असा जर बोध ठेवून केला तर त्याचे श्रम वाटत नाहीत राम करता ऐसे म्हणसी तेणे पावसी यश कीर्ती प्रताप आणि मी करता म्हणलास की दुःख आलं म्हणजे तेच काम त्याच परिस्थितीत करायचं आहे फक्त बोध बदलायचा आहे दृष्टी बदलायची आहे तशी जर बदलली तर रघुनायकाला घेऊनच आपण प्रत्येक कर्म करत असतो म्हणून इथं त्याने म्हटलं आहे रघुनायका वीण तो क्षीण आहे तेव्हा रघुनायकाला घेऊन करा म्हणून शेवटच्या चरणात ते म्हणत आहेत जनी दक्ष तो या बाबतीत जो कोणी दक्ष आहे सावध आहे तो काय करतो लक्ष लावूनही राहे तो भगवंताकडे लक्ष ठेवतो आणि आपले सर्व कर्म करतो कर्म टाकायचंच नाही आहे कर्म करायचंच आहे पण ते करत असताना त्या कर्माच्या आधी अंतीमध्ये भगवत स्मरण आहे त्याचं काम आहे ते मी करतो आहे अशा भावाने होत आहे आणि त्यामुळे दक्षतेनं ही सगळी कर्म करायची आहेत फक्त रघुनायका वीण नाही असं त्यांना म्हणायचं आहे म्हणून हा श्लोक महत्त्वाचा त्या दृष्टीनं आहे की मना जे घडी राघवे वीण गेली जनी आपुली दुसऱ्याची हानी नाही तुझीच हानी तू करून घेतलीस जनी आपुली ते तुवा हानी केली रघुनायका वीण तो क्षीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना असलेलं, संगीतकार राम किंकर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत. स्वर आहे मल्लेश यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव

आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्जहं पुंजवर्णा करकमल द्रुतेष्टा वीति उमांगुजाता मणि

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, श्रावण पौर्णिमा अर्थात 28 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे शततारका नक्षत्र। श्रावण पौर्णिमा आज सकाळी 9:47 आहे। आज रक्षाबंधनाचा दिवस। आज वरद लक्ष्मी व्रताचा दिवस आहे। आजचा हयग्रीवोत्पत्तीचा दिवस आहे। जरा जीवंतिका पूजनाचा आजचा दिवस। आज तैत्तिरीय श्रावणीचा दिवस आहे। वैराग तालुका बार्शी इथे आज श्री संतनाथ यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम न ये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंगे, पोटामध्ये कोणे सांगितले सर्पा, उपजत लपा म्हण उनी, बोलो नेणे परी जाणे गोड क्षार, अंतरी विचार त्यासी ठावा, तुका म्हणे बरे विचारावे मनी, आणि क भल्यांनी पुसो नये। तुकाराम महाराज म्हणतात की श्रीहरीचं प्रेम कसं असतं किंवा ते कसं वाटतं हे त्याच्या भक्ताला कधीही सांगता किंवा बोलून दाखवता येत नाही, त्याचा फक्त चित्ताला अनुभव घेता येतो आणि त्यामुळे चित्तच ते जाणून असतं। ते म्हणतात की ज्याप्रमाणे कासवीचं पिल्लू त्याच्या आईच्या म्हणजे कासवीच्या फक्त कृपादृष्टीने वाढतं, त्याला वाढवण्याकरता ती त्याला आपला अंगसंग देत नाही, स्तनपान करत नाही, परंतु तरी देखील ते प्रेमानेच वाढवलं जातं, तसंच श्रीहरीचं प्रेम अद्भुत आहे। ज्याच्यावर ते बरसतं तो सदा त्याच्यात न्हाऊन निघत असतो। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सर्पाच्या पोटात असलेल्या त्याच्या पिल्लांना कोण सांगतं की जसा तुमचा जन्म होईल तसं तुम्ही कुठेतरी जाऊन लपून बसा, नाहीतर तुम्हाला गिळलं जाईल, किंवा एखाद्या मुक्या माणसाला देखील जरी गोड म्हणजे कसं किंवा खारट म्हणजे कसं असतं हे सांगता जरी येत नसलं तरी देखील त्याच्या अंतराला मात्र त्या दोघातला फरक हा अनुभवाने ठाऊक झालेला असतो। तुकोबाराय शेवटी म्हणतात की अगदी त्याप्रमाणे इथे कोणीही भल्या माणसाने म्हणजेच शहाण्या मनुष्याने कधीही चुकून देखील हरिभक्ताला केव्हाही विचारू नये की श्रीहरीचं प्रेम कसं असतं, किंबहुना त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावा जोपर्यंत त्याला स्वतःला त्याचा अनुभव

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान शिवांचं दर्शन कसं घ्यावं? पण सुरेख विचारले. सगुणोपचारामध्ये एक भाग आमच्या चित्तामध्ये नेहमी बिंबलेला असावा की आम्ही जेव्हा सगुण उपचार करतो तेव्हा ती देवता प्रत्यक्ष विद्यमान आहे. जसा घरामध्ये पाहुणा आल्यानंतर त्या पाहुण्याशी व्यवहार करतो, तसं या सगुण उपचारामध्ये आमचं भगवंताचं नातं निर्माण व्हायला हवं. आपण जर घरामध्ये मोठ्या मोठ्याने बोलत असू आणि दारामध्ये जर पाहुणा आला तर आपण शांत राहतो की नाही? आपले आपण काही संहिता तयार करतो आपल्या आचाराच्या वागण्याच्या. जर आलेल्या यकश्चित पाहुण्याला आपण अशा प्रकाराने वागवतो तर जो या संपूर्ण चराचर सृष्टीचा मालक, नियंता, कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम आहे, त्याला किंवा तो आपल्या घरात असताना आपण मात्र आदळापट करायची, आरडाओरडा करायचा, वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं राहायचं. दर्शनाच्या भागामध्ये हेच सांगितलं की म्हणाले लिंगात्मक भगवंताचं जे स्वरूप आहे त्यामध्ये जी साळुंका आहे ती साळुंका म्हणजे भगवती पार्वतीचं स्वरूप आहे, आणि त्यामध्ये जो शिखरासारखा घुमट्यासारखा भाग आहे तो भगवान शिवांचं स्वरूप आहे. भगवान शिव ती साळुंका उत्तराभिमुख असते, त्यामुळे उत्तर दिशेकडनं सुद्धा भगवंताचं दर्शन घेऊ नये. उत्तर दिशेकडे भगवती पार्वतीचं स्थान आहे, त्या उत्तर दिशेकडे म्हणजे साळुंकेची दिशा ज्या बाजूला आहे त्या बाजूला उभं राहून आपण भगवान शिवांचं दर्शन घेऊ नये. त्याचप्रमाणे भगवान शिव जो प्रत्यक्ष घटाकृती भाग, लिंगाचा जो भाग आहे त्याच्याही सन्मुख उभं राहून भगवान शिवांचं दर्शन घेऊ नये, कारण आपण आराध्य देवतेच्या अगदी समोरासमोर येतो. आपण समोरासमोर येऊन जी आपली आराध्य आहे, आपण आलेल्या पाहुण्यांशी किंवा आपल्या जरा आदरार्थी असणाऱ्या लोकांशी किती अदबीने वागतो, त्यांच्यापासून अंतर ठेवतो, जरा जपून उभं राहून व्यवस्थित स्वतःला सांभाळून बोलतो. भगवान शिवांचं दर्शन दक्षिणावर्ती हो, दक्षिण दिशेकडनं घ्यावं. एरवी दक्षिण दिशा म्हटली की मग मात्र आपल्याला वाटतं नोकरे बाबा ती दक्षिण दिशा, पण भगवान शिवांचं दर्शन मात्र दक्षिण दिशेकडनं घ्यावं. यामध्ये काही तंत्र सांगितलेलं नाही, एक भाग लक्षात घ्या, नाहीतर म्हणाले अंधश्रद्धेचा भाग. अहो, अंधश्रद्धेचा नाही, आदराचा भाग आहे हा, की इकडे माता पार्वती बसल्या आहे, समोर गेलं तर सन्मुख होत, आपण बाजूला उभं राहून दर्शन घ्या. ही त्या आराध्य देवतेच्या सगुण उपचारामध्ये असलेली आमची एक आदराची भावना आहे. सन्मुख जाऊ नये, गेल्याने बिघडत नाही, ते काय त्या मूर्तीतनं येऊन उभे राहणार नाही, आपल्या कानफडात देणार नाही, दिले तर फार बरं होईल, पण तसं ते काही करत नाही. कशाला अंधश्रद्धा म्हणायची आणि कशाला अंधश्रद्धा म्हणायची नाही हा सगळा विषय जाऊ द्या किराच्या टोपलीत, पण ही सगुण उपचारामध्ये असलेली बाब आदराची टाळाविषयी वाटेल का? ते परम आराध्य आहे, ते आमचं परम प्रेमास्पद आहे, त्या भगवंताच्या विषयी मनामध्ये जो आदरभाव निर्माण करून घ्यायचा त्या आदरभाव, आणि साधी काय अशी कृती केली की आपोआप आदरभाव निर्माण होतो आणि असा आदर असला की अशी कृती होते, दोन्ही गोष्टी. आदर असेल तर तशी आदरार्थी कृती होईल आणि त्याप्रमाणे कृती करा असं म्हणून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आदर अपवाप व्यक्त होतो, आदर अपवाप दर्शवला जातो. भगवान शिवांच्या विषयी अनेक सुंदर सुंदर धारणा या विद्येश्वर संहितेमध्ये आपल्याला प्राप्त होतात. एक मोठा सुंदर असा निसंशय आपल्याला जाणवून दिलेला भाग असा की ऋषीमुनींनो भगवान शिवांचं जे नामस्मरण आहे, भगवान शिवांचं जे आराधन आहे ते आपल्याला काय देत नाही. शिवनाम तरीं प्राप्यं संसाराब्धिं तरन्तिते संसारमूल पापानि तानि नश्यन्त्य संशयम् संसारमूल भूतानां पातकानां महामुने शिवनाम कुठारेण विनाशो जायते ध्रुवम् शिवनामामृतं पेयं पापदावानलार्दितैः पापदावाग्नितप्तानां शान्तिस्तस्तेन विना नहि. शिव पापांचं दहन करणारं नाम, दुरितांना दूर करणारं नाम, मंगल प्रदान करणारं नाम. शिवनामावरती ज्याची भक्ती निर्माण होते, शिवांवरती ज्याचं प्रेम निर्माण होतं तो मुळात मुक्त आहे याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही. ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी या शिवतत्वाविषयी शिवनामाविषयी प्रेम निर्माण झालं, भक्ती निर्माण झाली, तो मुक्तच आहे. त्याला अन्य मुक्तीची आवश्यकताच नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मुक्त या स्वरूपाचा आमचा जो काही एक सिद्धांत आहे, मोक्ष हा जो सिद्धांत आहे आमच्या, त्याच्याबद्दलच्या ही वेगवेगळ्या विचित्र धारणा आमच्या मनामध्ये आहेत की मृत्यूनंतर मिळतो तो मोक्ष नव्हे. आमच्या शास्त्राने असं सांगितलंय की याच जन्मात याच पृथ्वीतलावरती जे काही क्रिया आतापर्यंत करत होत्या त्याच सगळ्या क्रियाकर्मांना तुम्ही नित्य आचरणात आणत राहा, करत राहा आणि तरीही मुक्तीचा आनंद अनुभवा, जीवनमुक्त अवस्था. जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत या मातीशी संबंध आहे, जोपर्यंत तुमच्या पंचतत्वाशी संबंध आहे तोपर्यंत कर्मकांड शिवांचे उपासना आराधना करत राहा. शिवभक्त मुक्त असतो याबद्दल संशय नाही आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याने आपल्याला दिलेलं जे काही विहित कर्म आहे ते आपण करत राहा, त्याबद्दल भागच नाही. त्याबद्दल म्हणाले पापांना दूर करणार एखाद्या दुर्बुद्धी जीवाला पाप करण्याची जेवढी शक्ती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी करोडो पटीने अधिक अशी शक्ती पाप प्रवृत्ती संपवण्याची शिवनामामध्ये आहे. शिवनाम शिव तत्व शिवांचं पूजन अर्चन या पद्धतीने आपल्याला अलौकिक असा लाभ करून देणार आहे. हा सगळा विचार विद्येश्वर संहितेमध्ये मांडला गेलेला आहे. खरं तर विद्येश्वर संहिताच आपल्याला तृतीय दिनापर्यंत विचार करायला भाग पाडणारी ठरली. ही आद्य संहिता आहे. असं वाटलं होतं की ह्या आद्यसंहितेचा विचार एका दिवसामध्ये आपण पूर्ण करू, पण एक भाग मनाला असा वाटला की धावत पळत जो आपण भाग पाहू त्यापेक्षा आपल्याकडनं इतर संहिता धावत पळत झाल्या तरी चालतील, पण निदान एखाद दोन तरी म्हणजे या शिवपुराणामध्ये असलेल्या सात संहितांपैकी एखाद दोन तरी मुळातून पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करू ज्याच्याबद्दल शंकांना वाव उरणार नाही, संशयाला वाव उरणार नाही. आपण रुद्र संहितेकडे वळू. द्वितीय संहिता, या रुद्र संहितेमध्ये दोन भाग आहेत, एक सृष्टीखंड आहे आणि दुसरा सतीखंड आहे. पण सुंदर असं मंगलाचरण पुन्हा या रुद्र संहितेचं सुत महामुनींनी केलेलं आहे. विश्वोद्भवत् स्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदितत्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपमलं हि शिवं नमामि. जो विश्वाची उत्पत्ती स्थितिलय करक आहे, गौरीपती आहे, तत्वज्ञ आहे, तत्व मनंत कीर्ती, ज्यांची कीर्ती मोठी अनंत आहे, तत्वही त्यांचा अनंत आहे, त्यांच्या तत्वाला अंत नाही आणि त्यांच्या कीर्तीलाही अंत नाही असं हे तत्व आहे, शिवतत्व। मायाश्रयम विगत माईम अचिंत्य रूपम। इरवी यांनी आपणहून मायेला आपला आश्रय दिला असल्या कारणाने मायेद्वारे या संपूर्ण सृष्टीचं कार्य चालतं, पण जे भगवान शिवांच्या आश्रयाला येतात त्यांना त्यांच्या मायेचा बिलकुल त्रास होत नाही। माया तर एरवी सर्वांनाच त्रस्त करणारी आहे, पण जो जीव भगवान शिवांना अर्पित होतो, भगवान शिवांना शरण जातो, त्याला भगवान शिवांची माया अजिबात त्रास देत नाही। मायाश्रय अचिंत्य, भगवंताचं स्वरूपच असं आहे की चिंतन करता येत नाही, अचिंत्य असं स्वरूप आहे। जेवढ्या चिंतनाचा प्रयत्न करू तेवढी आपली क्षुद्रता आपल्याला प्रकट होते। अरे आपल्याकडनं अधिक काही चिंतन होत नाही, आपली तेवढी कुवत नाही, आपली तेवढी क्षमता नाही हे आपल्याला लक्षात येत। अचिंत्य स्वरूप आहे भगवंताचं। बोध स्वरूप मौलम हे शिवम नमामी, संपूर्ण बोधाचं स्वरूप आहे। त्या ज्ञान हेच भगवंताचं स्वरूप आहे। भगवान शिवांच्या स्वरूपाविषयी आणखी खुलासा काय करायचा, त्यांच्या तत्वाविषयी जेवढी जाणकारी आणि जेवढं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू तेच त्यांचं स्वरूप आहे। त्या बोधस्वरूप परमात्मा शिवाला आम्ही प्रणाम करतो, त्यांना शरण जातो, नमस्कार करतो। मंगलाचरण ह्या गोष्टी अशा असतात की त्याच्याने कधी समाधान पूर्ण मिळालंय, आता तृप्त झालंय असं कधीही होत नाही। त्यामुळे सुत महामुनींनी 3 श्लोकामध्ये रुद्रसंहितेच्या प्रारंभी भगवान शिवांचं वंदन प्रणाम अथवा चिंतन केलं। द्वितीय श्लोक आहे, वंदे शिवं तं प्रकृतेर्नादीं प्रशान्तमेकं पुरुषोत्तमं हि स्वमायया कृष्णमिदं हि सृष्ट्वा नभो वदन्तर्बहिरासितो यः। म्हणाले कसं आहे भगवान शिवांचं स्वरूप, त्यांना का आम्ही वंदना करतो, त्या शिवांना वंदना करतो, ते शिव अनादि प्रकृती तिला आपल्या मायेने प्रकट करतात। वास्तवात प्रशांत आहे, एक आहे आणि पुरुषोत्तम, अत्यंत शांत स्वरूप, प्रशांत प्रगाढ शांती भगवान शिवांची, अलौकिक शांत। गोस्वामी तुलसीदासांनी भगवान शिवांकरता शब्द वापरले, शांतम शाश्वतम प्रमेय मनघम निर्वाण शांतिप्रदम। निर्वाण शांतिप्रद, भगवान शिवांच्या चिंतनाने आणि आराधनेने ज्या शांतीचा लाभ होतो त्या शांतीचं वर्णनच नाही, निर्वाण शांती। जसं एखाद्या सरोवर काठोकाठ भरलेलं सरोवर आहे, पाण्यामुळे त्याच्यावरती तरंग उठतात, पण जेव्हा आजूबाजूचा वायू शांत होतो तेव्हा ते जल जसं आपल्यातच शांत होतं आणि ते अत्यंत प्रशांत धीर गंभीर असतं, तसं भगवंताचं स्वरूप आहे, प्रशांत आहे, निर्वाण शांत। आणि आपली शांती अशी आहे, भगवान शिवांची शांती अशी आहे की जी स्वयंभू आहे, त्यांच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला त्या शांतीचा अनुभव लाभ घेता येतो। ती स्वयंभू आहे, उगाच कुठून तरी आणलेली नाहीये। आता माझ्या टीव्हीवरती कार्यक्रम दिसेल म्हणून माझा चेहरा मी शांत करतो आणि नंतर वसवस करतो असं भगवंताचं नाही। उसने उदारीने आणलेली नाहीये, ती स्वयंभू आहे, त्यामुळे आपल्याजवळ जो येतो त्याला ते देऊन टाकू शकतात, त्याला सुद्धा शांत करू शकतात। आपण कालही प्रसन्न शब्दाचाच मागोवा याच पद्धतीने घेतला, आधी ते प्रसन्न आहे मग दुसऱ्यांवरती प्रसन्न होऊ शकतात, आधी ते स्वयंभू शांत आहे मग दुसऱ्यालाही शांतीचा लाभ करून देऊ शकतात। प्रशांत एकम, एकच एकाकी आहेत आणि एकाकी आहेत म्हणजे अन्य कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, एकमेवा द्वितीय असे ते आहेत, त्यांच्याशिवाय अन्य काही नाही, त्यांच्यासारखं दुसरं काही नाही। वेदांताची चर्चा आहे, वेदांताच्याच परिभाषेत बोललं जातं, त्यांच्याशिवाय अन्य काही नाही आहे, आणि त्यांच्यासारखं दुसरं असं काहीही नाही. म्हणाले ते एकीकडे आणि त्यांच्यासारखा दुसरा काहीतरी भाग आम्ही या जगतामध्ये शोधू मिळणार नाही. एकमेवा द्वितीय एकम. सगळ्या निर्माण झालेल्या नामरूपात्मक प्रपंचाचा मूळ शोधायचा प्रयत्न केला तर उरत ते जे ते निशेष स्वरूप एक भगवानची एक आहे. या एकाचं चिंतन वेदांतामध्ये काय आणि संत मंडळींनी केलेलं काय विचारू नका. एकाचं चिंतन विचारू नका कारण या एका शब्दावरती पुन्हा दोन दोन दिवसाचा विचार होऊ शकतो. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये असलेली जी काही खोली आहे गूढ गंभीरता आहे त्याला आपण काठावरती बसून नाही पाहू शकत. संत मंडळींकडे जाऊन बघायचं का एक शब्दाचा विचार. उदाहरणादाखल म्हणतो फक्त केवळ एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणिकाचे काम यातला जो एक आहे ना तो वेदांत प्रतिपाद्य आहे एक. आणि आमच्या आर्यधर्मशास्त्रामध्ये अध्यात्मशास्त्रामध्ये या एकाचं चिंतन आहे. एक असतो रुक्मिणीचा पती अनेक अनेक एक या शब्द पर असलेले अभंग आहे. एक परमात्म तत्व हे असंच आहे. आम्ही कितीही आमचा अनेकत्वाचा अनुभव घेतला तरी जेव्हा आम्ही खरं अद्वैत रसाचा अद्वैत सिद्धांताचा अद्वैत मताचा मागोवा घेतो तेव्हा आम्हाला कळतं की आम्हीच एक आहोत आमच्याशिवाय दुसरं तिसरं काहीही नाही. हा जो काही खरा आत्मानुभव आहे तो एक या शब्दाने व्यक्त होतो. एक हरी आत्मा. संत मंडळींनी अनेक प्रकाराने चिंतन केले प्रशांत मेकम. त्यामुळे मंगलाचरण ही अशी काही भानगड असते की ज्याच्यामध्ये असे काही शब्द येतात की ज्याचं चिंतन करता करता आपल्याला पुरुषोत्तम ही हा उत्तम पुरुष आहे. पुरुषोत्तम आहे नुसतं नाव पुरुषोत्तम नाही. उत्तमा पुरुषा तू अन्य पुरुषोत्तमा स्वमाया कृष्णविदं हि सृष्ट्वा. आपल्याच मायेने त्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि जसा एखादा कोळी आपल्या शरीरातनं एक धागा निर्माण करतो आणि त्याचं जाळं विणतो आणि तो त्या जाळ्या जाळं विणूनही त्या जाळ्यावरती स्वतंत्र रीतीने आपलाच आपण संचार करू शकतो तसा हा पूर्ण नाभी आहे. आपल्याच पासून याने हे जग निर्माण केलंय आणि तरीही या जगाचा आनंद घेता घेता या जगामध्ये याला लिप्तता नाही. हा जगापासून स्वतंत्र राहून जगताचा आनंद घेऊ शकतो. कोळी जसं त्याच्या जाळ्यात सापडत नाही जाळ त्याच्याच पासून तयार करतो आणि आपण आपल्या जाळ्याला आपलं घर बनवतो. इतर लोक त्याच्यात अडकतील आणि त्याच्या जाळ्यामध्ये गुंतून जीव गमावतील असं त्या कोळ्याचं जाळं असत. छोटे छोटे प्राणी कीटक त्या जाळ्यामध्ये सापडतात ते त्याच्या भक्षस्थानी पडतात पण हा मात्र त्या जाळ्यात कधी अडकत नाही जरी याने याच्या शरीरापासूनच जाळं निर्माण केलेलं असलं तरी. नभोर्वदंत बहिरास्तितो या. जसं आकाश हे सर्व व्याप्त आहे ते आत आणि बाहेर आहे असं आत आणि बाहेर असूनही स्वतंत्र ते दिसत भासत. आकाशाचा भाग असा आहे की हे आकाश आमच्या हृदयातही आहे. आम्ही आकाशात आहोत आणि तरी आम्हाला आकाश दिसतो म्हणजे नक्की आकाश कुठे याचं चिंतन याला म्हणायचं अध्यात्म. काही लोक म्हणतील म्हणजे जे न सापडणार आहे त्याला अध्यात्म म्हणायचं का. अगदी बरोबर. जे न सापडणार आहे जे वाणीचाही विषय नाही जे आम्हाला शब्दांचाही विषय करता येत नाही जे बुद्धीचाही विषय करता येत नाही ते परमात्म तत्व आहे. कारण या परमात्म तत्वाचं चिंतन श्रुतीने कितीही प्रकाराने केलं तरी ती इथे येऊन थांबते. न इती न इती न इती हे ते नाही हे ते नाही हे ते नाही. त्यामुळे जे हातात येत नाही जे सापडत नाही जे पकडता येत नाही ते नमोर वदंत बहिरास्तितो या. भगवान शिवांचं स्वरूप आणखी एका श्लोकामध्ये मोठ्या सुंदर रीतीने सांगतात. वंदेरंतस्त निज गूढ रूपम शिवम स्वतस्त्र सृष्टिमिदं विचष्टे जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति यत् सन्निधौ चुंबक लोहवत्तम. एखाद्या चुंबकाचा जो एक विषय असतो लोहचुंबक जसं आपल्या क्षेत्रामध्ये आलेल्या लोहाला आपल्याकडे खेचून घेतं, त्याला आपल्याच बाजूला घेऊन आपल्या पद्धतीने त्याला भ्रमण करायला भाग पाडत, तसं भगवंताचं स्वरूप आहे. त्यांनी आपल्यापासूनच या प्रपंचाची रचना केली आहे, त्यामुळे हा प्रपंच त्यांच्या निमित्ताने घडतो आणि त्यांच्याच पर्यंत येऊन पोचतो. मोठं सुंदर असं भगवंताचं स्वरूप आहे. त्यांनी प्रपंच रचलाय, सृष्टी रचली आहे, त्या सृष्टीमध्ये त्यांनी प्रवेशही केलेला आहे. चराचर जगतातल्या प्रत्येक वस्तूमध्ये शिवस्वरूप आहे, पण तरीही या जगतापेक्षा स्वतंत्र असं त्यांचं तत्व, त्या अंतर्यामी तत्वाच्या स्वरूपामध्ये ते स्वतंत्र रीतीने विराजमान आहेत. अत्यतिष्ठत दशामूलम असं जे आपण वर्णन करतो तेच वर्णन या ठिकाणी. सारी रचना रचून त्या रचनेपेक्षा स्वतंत्र असा जगताकडे पाहिल्यानंतर परमेश्वराचा आभास होतो. का? तर त्याच्या अधिष्ठानाने ह्या जगताला सत्यत्व आहे. ही जी काही वेदांताच्या विचाराची प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया थोडी विलक्षण वाटते, न समजणारी वाटते, कोड्यासारखी वाटते, पण गंमत खरी तीच आहे. याच प्रक्रियेचा जेव्हा आम्ही अधिकाधिक विचार करू तेव्हा ती प्रक्रिया आम्हाला रंजन करणारी ठरते. म्हणजे कसं की हे जगत कोणापासून निर्माण झालं, हे कोणी निर्माण केलं, या जगताला जे निर्माण झालेलं दृश्य जो प्रपंच आहे, या दृश्य प्रपंचाला या वस्तूंनाच आम्ही परमेश्वराचं स्वरूप मानायचं का? जेव्हा आम्ही या दृष्टीने वेगवेगळ्या धाग्यांचं चिंतनाच्यासाठी विचार करायला जाऊ तेव्हा ते कोड म्हणून आम्हाला पडतं की नाही, हे आहे हे तर नाही, दिसतं तर सत्य आहे पण त्यामध्ये काही हाताला लागत नाही. तेव्हा हा जो निर्माण करणारा आहे हा कोणी वेगळाच आहे असं जे काही वाटतं ते रंजकच आहे. भागवताच्या मंगलाचरणामध्ये हाच विषय येतो. पुन्हा पुन्हा आपण त्या विषयाकडे जातो. जेव्हा ते कोडं उलगडत नाही तेव्हा कोडं असं जे काही तयार केलं त्या कोडं निर्माण करणाऱ्यालाच आपण वेड ठरवून टाकतो. आपण काय आपल्या कविकुळाचे गुरु विठ्ठला तू वेड, तर विठ्ठलाला वेड का म्हणता हो? तुम्ही त्याच्या कार्याला ओळखू शकत नाही, त्याचं कार्य तुम्हाला समजून येत नाही, तुम्ही वेडे की तो वेडा. पण आमचे कवी आहेत आणि त्यांना कविराज अशी ख्याती आहे त्यांची, त्यांनी त्याला वेडे ठरवलं तर चालतं. खरं तर वेडे मी नाही म्हणू, खरं तर वेडे आपण. कोड हे रंजक, संतांनी या कोड्याचा उद्वेग केला नाही. बघा, संतांनी या कोड्यात कोड घालणाऱ्याला आपलंस करण्याकरता प्रयत्न केला. नवल केवडे केवडे नकळे कानुभाची कोड, त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न केला. त्या कोड्यापासून पळून जाण्याची काही गरज नाही, त्या कोड्याला घाबरण्याची काही गरज नाही. म्हणाले की हे असले सगळे काही विचार आम्हाला जमणार नाही, निर्माण करणारा असूनही तो स्वतंत्र असतो आणि त्याने निर्माण केलेल्या वस्तूत तो असतो पण तरी तो वेगळा असतो, हे काय गौड बंगाल आहे. असू द्या, हे सगळं गौड बंगाल रंजक आहे, हे त्याच आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 46वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. आत्तापर्यंत आपण 45 श्लोक बघितले. त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं सांगत आले की राघवाशिवाय जे काही जीवन आपण जगतो ते व्यर्थ आहे. या देखील श्लोकात त्यांनी दोन ठिकाणी म्हटलं आहे, राघवे वीण आणि रघुनायका वीण असं म्हटलं आहे. पण हा राघव याचा अर्थ थोडा व्यापक अर्थाने घ्यायचा आहे. राघव याचा अर्थ केवळ प्रभू रामचंद्र एवढाच अर्थ न घेता दोन गोष्टी आपल्याकडे आहेत, एक संसार आहे आणि एक परमार्थ आहे. तर बहुतेक सगळी मंडळी ही संसाराशीच फक्त निगडीत असतात, त्यांना परमार्थाचा परिचय नसतो, स्पर्श नसतो. मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धे आणि यततामापी सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता असं भगवद्गीतेत भगवंतानी म्हटलेलं आहे. म्हणजे मुळातच आधी हजारो माणसात किंवा असंही म्हटलं आहे, लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक असंही संतांनी म्हटलं आहे. आणि रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे. म्हणजे हजारो नाही, लक्ष नाही, कोट्यावधी माणसात कुणीतरीच एखादा पोचतो. म्हणजे त्याच्या आधी काही मंडळी परमार्थाचा मार्गाला लागतात, परमार्थ साधना करायला लागतात. पण पुष्कळांना परमार्थ काय आहे हे वयाची 50, 60, 70 उलटली तरी माहितीच नसतं. त्यांना वाटतं जास्तीत जास्त काय करायचं, संसार चांगला केला म्हणजे झालं. समर्थांनी सांगितलं आहे, संसार प्रपंच करावा नेट का, पण आधी करायचा तो, पण किती वर्ष असं नाही. प्रपंचाच्या जोडीनंच परमार्थ व्हायला पाहिजे. म्हणून इथं रघुनायका विणं किंवा इथं जे राघवे विणं असा शब्द जो वापरला आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा की परमार्थ न करता जो केवळ संसार करतो त्याला काय होतं आहे, जे घडी राघवे वीण गेली, जो क्षण परमार्थाच्या साधनेशिवाय, ध्यान नाही, नाम नाही, अद्वैत ग्रंथांचं वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, तदनुसार आचरण नाही, काहीच नाही, अशी जी एक एक घडी जाईल, एक एक क्षण जाईल, ते जनी आपुली ते तुवा हानी केली. अरे तू समजून घे, जो एक एक क्षण असा जाईल ते तुझ्या जीवनातला व्यर्थ गेला, तू आपला नाश करून घेतलास त्या बाबतीत. कारण जीवन किती आहे काही सांगता येत नाही. प्रत्येकजण 60 वर्ष जगेल का 80 वर्ष जगेल आपण काही सांगू शकत नाही. तेव्हा ज्या क्षण आपला समोरचा आहे त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे नीट समजून घेऊन केला पाहिजे. म्हणून समर्थांचे शब्द पुन्हा पुन्हा विवेक, विचार, वैराग्य हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की संसार जरूर करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ वाढवायचा आहे, संसार वाढवायचा नाही. उपाधीशी विस्तारावे परंतु उपाधी तर न संपडावे. संसाराची उपाधी येणार आहे, जन्माला आला की माणसाला संसार लागला, प्रपंच लागला, तो मरेपर्यंत होणार आहे. कारण देहाला प्रपंच लागलेला आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत. परंतु त्या करत असताना अधिष्ठान परमार्थाचं पाहिजे. परमार्थाचं अधिष्ठान ठेवा, क्षणाक्षणाला भगवंताचं स्मरण ठेवा. तोच सगळं करतो आहे तोच करता आहे असा भाव ठेवा आणि आपली जी कार्य आहेत समोर आपले जे काही कर्तव्य आहे ते सगळं उत्तम तऱ्हेनं पार पाडा आणि ते देहानी पार पाडायचं आहे पण मी देह नाही ह्या बोधावर राहायचं आहे म्हणून ते म्हणतात जनी आपुली ते तुवा हानी केली असं काहीच न करता जर नुसता तू संसार करत असेल तर तुझी मात्र जीवन व्यर्थ गेलं असं समज कारण रघुनायका वीण तो क्षीण आहे रघुनायकाचं स्मरण न करता जे जे काही आपण करतो तो व्यर्थ कष्ट झालेले आहेत देहाला खूप क्षीण होतो आहे व्यर्थ होत आहे साधं बघा आपण जर आपल्याला गुरु भेटले आणि साधनेचा मार्ग कळला आणि त्यांनी जर सांगितलं जे काम आपण करतो आहोत तेच कार्य आपल्याला करायचं आहे गृहिणी असेल स्वयंपाक पाणी करायचं आहे घरची व्यवस्था करायची करा पण ती करताना देखील भगवंताचं काम आपण करतो आहे असा जर बोध ठेवून केला तर त्याचे श्रम वाटत नाहीत राम करता ऐसे म्हणसी तेणे पावसी यश कीर्ती प्रताप आणि मी करता म्हणलास की दुःख आलं म्हणजे तेच काम त्याच परिस्थितीत करायचं आहे फक्त बोध बदलायचा आहे दृष्टी बदलायची आहे तशी जर बदलली तर रघुनायकाला घेऊनच आपण प्रत्येक कर्म करत असतो म्हणून इथं त्याने म्हटलं आहे रघुनायका वीण तो क्षीण आहे तेव्हा रघुनायकाला घेऊन करा म्हणून शेवटच्या चरणात ते म्हणत आहेत जनी दक्ष तो या बाबतीत जो कोणी दक्ष आहे सावध आहे तो काय करतो लक्ष लावूनही राहे तो भगवंताकडे लक्ष ठेवतो आणि आपले सर्व कर्म करतो कर्म टाकायचंच नाही आहे कर्म करायचंच आहे पण ते करत असताना त्या कर्माच्या आधी अंतीमध्ये भगवत स्मरण आहे त्याचं काम आहे ते मी करतो आहे अशा भावाने होत आहे आणि त्यामुळे दक्षतेनं ही सगळी कर्म करायची आहेत फक्त रघुनायका वीण नाही असं त्यांना म्हणायचं आहे म्हणून हा श्लोक महत्त्वाचा त्या दृष्टीनं आहे की मना जे घडी राघवे वीण गेली जनी आपुली दुसऱ्याची हानी नाही तुझीच हानी तू करून घेतलीस जनी आपुली ते तुवा हानी केली रघुनायका वीण तो क्षीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया मादा देवकते यांची गीतरचना असलेलं, संगीतकार राम किंकर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत. स्वर आहे मल्लेश यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30।
0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच। सादर करते आहेत गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।
3: संकटनाशक शाबरी कवच। शाबरी कवचाचा पूर्व इतिहास। उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले, ते दर्भावर आपटून त्याचे 3 भाग झाले। एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला, त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली। तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले। कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले। 5व्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला, तो बद्रिकाश्रमास गेला। तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली। एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिकावनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले। दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली। आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले। मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली। त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला। भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले। त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले। त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या। तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली। त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली। कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले। शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले। शाबरी विद्येची निर्मिती। मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले। त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला। या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले। त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे। या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर। अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले। तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले। त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला। सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता। देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला। ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती। त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर। ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे। तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत। तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल। तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर। त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल। तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे। म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ।

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभुवूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये, ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम रेम श्रीम क्लीम ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवचजपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात बापूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते। गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचं ते मनपूर्वक आदरातिथ्य करायचे, ही त्यांची स्वामी निष्ठा होती। स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते। वाटेत त्यांना दोन माणसं भेटली, एकाचं लग्न झालं नव्हतं आणि दुसरा अतिशय गरीब होता। तिघे अक्कलकोटला जाताना लग्न न झालेला माणूस दुसऱ्या माणसाला म्हणाला, माझी आता 40 उलटली, मजपाशी बक्कळ पैसे आहेत, परंतु दुर्दैवाने माझं लग्नच जमत नाही। दुसरा त्या पहिल्याला म्हणाला, माझ्यापाशी विद्या आहे, परंतु कुठेही नोकरी मिळत नाही। दोघांचं बोलणं बापूरावांनी ऐकलं। इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला, आपली कामं जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून जरूर संबोधू। बापूराव हे निष्फळ बोलणं ऐकून दोघांना उद्देशून बोलले, तुमचं बोलणं पोकळ आहे, स्वामींची सेवा करा, त्यांचं सतत स्मरण करा, काहीतरी नवंच बोला, तुमचं काम निश्चित होईल, काळजी करू नका, स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत। एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकोटात गेले। औदुंबराखाली स्वामी समर्थ बसले होते। ते तिघे स्वामींपाशी गेले, तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले। इतक्यात स्वामी म्हणाले, आम्हा अवधूतांची परीक्षा कसली रे घेता? स्वामी त्रिकालज्ञ आहेत याची खात्री लगेच त्यांना पटली, कारण स्वामींपर्यंत त्या तिघांचा आवाज पोहोचलेला होता। लग्न न झालेल्याने स्वामींकडे पाहिलं आणि त्याने आपणच आपले थोबाडीत मारली, तेच कृत्य दुसऱ्याने सुद्धा केलं। दोघांनी स्वामींची क्षमा मागितली। स्वामींच्या सेवेत तिघेही राहिले। काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघेही माघारी वळले। ज्याचं लग्न जमत नव्हतं त्याचं लग्न जमलं आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली। दोघांचीही स्वामींवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन नित्य स्वामींचे आशीर्वाद घेऊ लागले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की ती माणसा माणसांमधली नाती अधिकाधिक दृढ करीत जाते। हे प्रेम माणसाला उत्कट भगवंत भक्ती प्रदान करते। ह्या प्रेमात विलक्षण अशी आध्यात्मिक ताकद आहे। ह्या उत्कट प्रेमाला नामस्मरणाची अतूट जोड मिळाली तर माणसामध्ये दडलेलं संतत्व आपोआप उफाळून येतं। नामाने जिव्हा एकदा का ओली झाली की अवघ्या चित्तवृत्ती भगवंताप्रती एकवटल्या जातात, संतत्व झंकारू लागतं, चित्त भगवंत चरणांशी एकरूप होतं। कसं तर महाराजच म्हणतात की प्रेम अमृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 28 ऑगस्ट. आनंदापासून दूर करते ती माया. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते. उदाहरणार्थ छाया. माया ही नासणारी आहे, ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येतं हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते, विषयांचं आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणं हेच तर मुळी मायेचं लक्षण आहे. पैसा हे मायेचं अस्त्र आहे. मायेचं थोडक्यात वर्णन करायचं म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असं म्हटलं म्हणजे मायेचं निरसन झालं. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो याला काय करावं. जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कुठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावं पण प्रवाह पतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावं यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात. भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसं ते जवळ आहे असं सारखं वाटतं तसं आपल्याला भगवंताच्या बाबतीत झालं पाहिजे. परंतु बाधा ही भीतीने होते, त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे. मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागे आपण जाऊ नये. मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी माझे असं म्हणतो मात्र भगवंताला मी माझा असं म्हणत नाही याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख मानत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसं प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये. अनुसंधान कमी होऊ देऊ नये. कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: मग पाळा।
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: सनातन धर्मात अनेक बाबतीत जे सत्य सांगितलं आहे ते वैज्ञानिक पातळीवर अत्यंत सत्य ठरतं. आजच्या पिढीला हे सत्य समजावून सांगणं याची अत्यंत जरुरी आहे, कारण आजची पिढी ही प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक पातळीवर तोलून मापून पाहते. आता आपण पाहूया पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे शास्त्रीय फायदे काय आहेत. ब्राह्ममुहूर्त कशाला म्हणतात? तर रात्रीच्या अखेरच्या प्रहरातल्या तिसऱ्या भागाला ब्राह्ममुहूर्त म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झोपेचा त्याग करण्यासाठी हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, कारण या काळात वाहणाऱ्या हवेच्या प्रत्येक कणाकणात संजीवनी शक्तीचं अपूर्व मिश्रण असतं. आयुर्वेदाच्या ऋषींच्या मते रात्री चंद्राकडून पृथ्वीवर पडणाऱ्या अमृत कणांना पहाटेची हवा आपल्या समवेत घेऊन वाहत असते. डोक्यातील ज्ञानतंतू रात्रीच्या विश्रांतीनंतर नवशक्तीने व्यापून जातात. त्यामुळे पहाटेच्या एकांत आणि शांत वायुमंडळामुळे आपला मेंदू तरतरीत होतो. आता याचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक विश्लेषण आपण करूयात. आधुनिक शास्त्रीय शोधानुसार ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी वाहणाऱ्या हवेत 41% प्राणवायू, 55% नायट्रोजन आणि 4% कार्बन डायऑक्साईड वायू असतो. या कालावधीनंतर जसा जसा सूर्योदय होतो तसं रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होते, पृथ्वीचा गर्भवायू वर येऊ लागतो आणि त्याचवेळी हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 4% वरून 60% पोहोचतं आणि हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण माणसाचं आयुष्यमान घटवतं. याखेरीज ब्राह्ममुहूर्तावर उठल्यामुळे व्यक्तीचं सौंदर्य, बुद्धी, उत्तम आरोग्य यामध्ये वृद्धीच होते आणि ती व्यक्ती दीर्घायुषी बनते. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी शारीरिक स्वास्थ्य, बुद्धी, मन, डोळ्यांची दृष्टी आणि स्मरणशक्ती या सर्व गोष्टी वाढण्यास ही वेळ उपयुक्त ठरते. दिवसा अनेक गोष्टींमुळे वातावरण प्रदूषित होतं. विशेषतः असं प्रदूषित वातावरण शहरांमध्ये आढळतं. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, वाहनांचा धूर यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. गोंगाट, दुर्गंधी, साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मानसिक ताण वाढून चक्कर येणं असंही दुष्परिणाम दिसतात. गरोदर महिलांवरती त्याचा अधिक दुष्परिणाम होतो. पहाटे या प्रदूषणाचं प्रमाण अत्यंत कमी असतं, म्हणून पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून 1-1.5 मैल फिरायला जाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हितकर असतं. आता पहाटेच्या वेळी दृश्य वस्तूंची शास्त्रीय बाजू काय आहे ते पाहूयात. शेकडो वर्षांपासून सातत्याने करण्यात आलेलं शास्त्रीय संशोधन आणि परीक्षण यामधून असं स्पष्ट झालंय की पहाटेच्या वेळी दृश्य आणि अदृश्य अशा वस्तूंचं करण्यात आलेलं वर्गीकरण हे पूर्णपणे भावनिक आणि वैज्ञानिक असतं. मानसशास्त्रज्ञांच्या मते निश्चल आणि शांत वातावरणात जी वस्तू मनाच्या संपर्कात येते त्याचा मनावर कायमस्वरूपी ठसा उमटतो आणि तो ठसा दिवसभर कायमस्वरूपी कार्यरत राहतो. म्हणून ऋषींनी पहाटे परब्रह्माची उपासना करणारे सत्पुरुष, गाय, यज्ञ, याज्ञिक इत्यादींचं दर्शन अत्यंत शुभ असं म्हटलंय आणि दुष्ट स्त्री, पुरुष, मद्य, नग्न व्यक्ती इत्यादींचं दर्शन वर्ज्य मानलं आहे. तसंच पहाटे ब्राह्ममुहूर्तात झोपेतून उठण्यापूर्वी परब्रह्माला नमस्कार करून त्याचं स्मरण आपल्या दोन्ही हातांकडे पाहत करणं ऋषींनी अत्यंत शुभ असल्याचं म्हटलं आहे, कारण आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचं निवासस्थान असतं, मध्यभागात सरस्वती वास करते तर मूळभागी परब्रह्माचं निवासस्थान आहे असं मानलं जातं. मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी तिन्ही आवश्यक तत्व म्हणजे धन, ज्ञान आणि परब्रह्म या मनुष्याच्या हातातच आहेत. म्हणून पहाटे झोपेतून उठल्यावर करदर्शन घ्यावं असं आमच्या ऋषींनी सांगितलं आहे. पहाटेच्या वेळी एक प्रयोग आपण करून पाहावा. पहाटे उठता क्षणी हातावर हात चोळावेत आणि ते हात चेहऱ्यावर ठेवावेत. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेत संचार निर्माण होतो, चेहरा एकदम प्रसन्न वाटतो, निस्तेज झालेले डोळे चमकदार होतात, एक प्रकारच्या स्फूर्तीचा अनुभव आपल्याला येतो. रात्री शरीरात साठलेली ऊर्जाशक्ती उठल्यावर शरीरभर पसरण्यासाठी मार्ग शोधत असते. हातावर हात चोळल्यामुळे ती ऊर्जा हातावर प्रकट होते आणि तो हात चेहऱ्यावरून फिरवला तर संपूर्ण शरीरात चेतना निर्माण होते. प्रातर्विधीच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आणि त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन आपण पाहूया. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर शौचाच्या आणि लघुशंकेच्या वेळी बोलल्यामुळे, खोकल्यामुळे विष्ठेमधले दूषित जीवाणू शरीरात प्रवेश करून विष्ठा बाहेर पडण्याच्या क्रियेत गतिरोध निर्माण करतात आणि ती मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक अशी गोष्ट आहे. म्हणून उजव्या कानाची नाडी हाताने थोडी दाबली तर त्या व्यक्तीचा मूत्रमार्ग खुला होतो आणि ती व्यक्ती सहजपणे मूत्रत्याग करू शकते. या नाडीचा मनुष्याच्या अंडकोशाशी थेट संबंध आहे. आज देखील आयुर्वेदाचे डॉक्टर हर्नियासारख्या रोगावर उपचार करताना उजव्या कानातल्या या नाडीच्या जागेवर कापतात. शास्त्रीय संशोधकांनी हे स्पष्ट केलं आहे की उजव्या कानात जानव्याचं तिळ दिलं तर लघवी सुलभ आणि स्वच्छ होते आणि त्यामुळे मूत्रविकार होत नाहीत. शौचाच्या वेळी दोन्ही कानात जानवं अडकवलं जातं, कारण शौचाच्या वेळी दोन्ही कानात जानवं अडकवल्यामुळे दाह, मधुमेह, मलमूत्रासंबंधी रोगांपासून माणसाचं रक्षण होतं. प्रामुख्याने शौचाच्या वेळी दाब दिला तर लघवीबरोबर अज्ञात स्वरूपात वीर्य देखील बाहेर पडतं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर भयंकर स्वरूपाचा रोग होण्याची शक्यता असते. म्हणून ऋषींनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही कानात जानवं अडकवल्यामुळे नाडी जागृत होऊन त्यात चेतना निर्माण होतात आणि वीर्यपात होण्याची भीती राहत नाही, त्यामुळे वीर्याचं रक्षणही होतं. मनुस्मृतीनुसार माणसाने रस्त्यावर, राखेच्या ढिगावर, गोशाळा, चिता, जुनाट उजाड मंदिर, देवस्थान, पर्वतावर, नांगरट चालू असलेल्या शेतात अशा ठिकाणी शौचाला बसू नये. या जागी शौच करणं हे पाप मानलं जातं आणि या जागा पवित्र आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विकसित केलेल्या असतात. शौचाला बसताना पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून बसावं असा नियम तयार करण्यात आला आहे. तसं पाहता सकाळी आणि संध्याकाळी वारं पूर्व आणि उत्तरेकडून पश्चिम आणि दक्षिण दिशेला वाहतं, म्हणून या दिशेला तोंड करून बसल्यामुळे संसर्गजन्य जंतू तोंडातून हवेच्या दिशेनेच जातील, परिणामी हे जंतू तोंडातून शरीरात जाण्याची शक्यता कमी असते. शौच झाल्यानंतर मातीसारख्या क्षारयुक्त रुक्ष वस्तूंनी हात धुवावेत. आधुनिक काळात शौचानंतर साबणाने हात धुण्याची प्रथा पडली आहे, परंतु ही प्रथा चुकीची आहे, कारण साबणात क्षार आणि स्निग्धता असते. साबणाने शौच धुतल्यामुळे चिकट झालेले हात स्वच्छ होत नाहीत, हातावर सूक्ष्म जंतू कायम राहतात. मातीमध्ये हे रोगजंतू नष्ट करण्याची क्षमता आहे. मातीचा वापर करताना आपण कोणत्या जागेवरची माती घेतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्वच जागेवरची माती चांगली असते असं नाही. अपवित्र आणि घाण जागेवरची माती अपायकारक ठरण्याची शक्यता आहे असं महर्षींनी म्हटलं आहे. अंतर्जलाद देवगृहाद्वा वाल्मिकान मुषकगृहात कृतशौचस्थलात चैव न ग्राह्या पंचमृत्तिका. अर्थात पाण्यातील, मंदिरातील, उंदराच्या बिळातील आणि शौच लघवी केलेल्या जागेवरची माती घेऊ नये असं ऋषींनी सांगितलं आहे. तर पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे शास्त्रीय फायदे आणि त्यानंतरच्या गोष्टींबद्दल आपण वैज्ञानिक सत्य या इथे जाणून घेतलं. गोमाता, गोदुग्ध आणि गोमूत्राचं वैज्ञानिक महत्व आणि शास्त्रीय महत्व आपण जाणून घेऊयात. वेदांमध्ये गाईला माता असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या नवजात बालकाला दुग्धपान करते आणि त्याचं पालनपोषण करते, त्याचप्रमाणे गोमाता आपल्या पौष्टिक दुधाने शक्ती देते. गोदुग्ध आणि गोमूत्राचे विविध गुण आणि रोगनाशक शक्ती, त्यामुळे आपल्या धर्मात गाईचं दूध हे अतिशय पवित्र पेय मानलं आहे. अथर्ववेदात तर म्हटलंय की सन सिंचामी गवाम क्षीरम समाज्येन बलम रसम संसिक्ता अस्माकं वीरा ध्रुवा गावो मथी गौपतो. अर्थात मी गाईचं दूध शरीरात शिंपडतो, त्याच्या तुपापासून मी शरीरात बळ आणि वीर्याचं सिंचन करतो. तिच्या दुधामुळे आमच्या घरातले सर्व पुरुष तृप्त होतात. माझ्या गोठ्यात गायीचं सदैव वास्तव्य असावं. चतुष्पाद प्राण्यात केवळ गाय सत्वयुक्त आहे. 84 लक्ष योनींमधून भटकत भटकत जेव्हा गो योनीमध्ये जन्म घेतो तेव्हा त्याला पुढील जन्म हा मनुष्याचा मिळतो. महाभारतात आणि शिवपुराणात लिहिलं आहे की गो भिरवी पैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादीभिः अलुब्धैर्दानशीलैश्च सप्तभिधार्यते मही. अर्थात गाय, ब्राह्मण, वेद, साध्वी स्त्रिया, सत्यवादी, निर्लोभी आणि दानशूर या 7 जणांमुळे पृथ्वीचं अस्तित्व टिकून राहिलं आहे. गाय ही सर्व प्राणीमात्रांची माता आहे. गायीपासून मिळणाऱ्या पदार्थात दम्याचे जंतू नष्ट करण्याची क्षमता आहे. गायीच्या पोटाला देव आणि ऋषींचं निवासस्थान असं मानण्यात आलं आहे. आपल्या ऋषींनी रोजच्या प्रार्थनेत गायीचं महत्त्व स्वीकारलं आहे. गायीच्या बरगड्यांमध्ये सूर्यकेतू नावाची नाडी असते. जेव्हा सूर्यकिरणांचा गायीच्या शरीराला स्पर्श होतो त्यावेळी त्या नाडीचं सोनं बनतं. त्यामुळे गायीच्या दुधामुळे अनेक रोग बरे होतात. संग्रहणी रोगावर गायीचं दूध हे रामबाण औषध आहे. गायीच्या दुधाचा देवतांना अभिषेक केला जातो. यज्ञात गायीचं तूप वापरतात कारण त्यामुळे प्रदूषण नष्ट होतं. नवजात बालकाला काही कारणामुळे आईचं दूध मिळत नसेल तर गायीचं दूध हा त्याला योग्य पर्याय आहे. गायीचं दूध पचण्यास अत्यंत सुलभ आणि गायीचं दूध पिणारे बालक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अन्य मुलांच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असतं. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनीही हे सत्य स्वीकारलं की गायीच्या दुधात प्रथिनं आणि जीवनसत्व यांचं मिश्रण असतं. असं मिश्रण अन्य पशूंच्या दुधात आढळत नाही. गोमूत्राची उपयुक्तता शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सिद्ध आहे. गोमूत्रामध्ये गंधक आणि पारद याचं भरपूर प्रमाण असतं. यकृत, प्लिहा आदी रोगांमध्ये गोमूत्र सेवन केलं जातं. गोमूत्रामुळे संसर्गजन्य रोग बरे होतात आणि कर्करोगासारखे असाध्य रोगसुद्धा गोमूत्र प्राशन केल्यामुळे लवकर बरे होतात. याचा शास्त्रीय दृष्टांत आयुर्वेदाच्या ग्रंथात सुद्धा आढळतो. गोमूत्र चरबट, तीक्ष्ण, गरम, खारट, आंबट, हलकं, अग्निप्रदीपक, मेधाहितकारी, पित्त आणि कफनाशक, वातशूळ, गुल्म, पोट, खाज, नेत्ररोग, मुखरोग, कोड, खोकला, दमा आणि पांडुरोग अशा अनेक रोगांच्यासाठी नाशक आहे. वैदिक काळात गृहस्थी जीवनात गायीला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालं होतं. ते परमेश्वराकडे नेहमी प्रार्थना करत की वैभव ऐश्वर्याबरोबरच गायीच्या रूपातली संपत्तीही वृद्धिंगत होवो. त्याकाळी गायीला संपत्ती मानलं जायचं आणि गायीला माता समजून तिच्यावर मनापासून प्रेम केलं जात होतं. आता गायीचं शेण आणि त्यामागचं शास्त्र जाणून घेऊयात. खेडेगावात गायीच्या शेणाचा उपयोग विविध कामांसाठी केला जातो. उदाहरणार्थ गायीच्या शेणाने घर सारवणे, त्याच्या गोवऱ्या बनवणे, धूप, बत्ती, अगरबत्ती, स्नान आणि शुक्रवारी तेल मालिशाच्या तेलात मिसळलं जाणं अशा गोष्टींसाठी शेणाचा उपयोग केला जातो. गायीचं शेण दुर्गंधीनाशक, बलवर्धक आणि शांतीदायक असतं. गायीच्या शेणाने लिंपलेल्या घरावर आकाशातील वीज पडण्याचा धोका नसतो. अनेक संसर्गजन्य रोग त्यातल्या गंधकामुळे बरे होतात. आपल्या भारतीय संस्कृतीत गायीच्या शेणाने सारवलेल्या जागेवर जेवण करणे हे अत्यंत चांगले असते असं ऋषींनी म्हटले आहे. गायीच्या शेणाचे गुणधर्म जाणून घेऊयात. शास्त्रीय संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की गायीच्या शेणापासून तयार झालेल्या घरांमध्ये अणुबॉम्बचा दुष्परिणाम देखील होत नाही. गायीच्या शेणात फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे विविध संसर्गजन्य रोगांचे जंतू नष्ट होतात. शास्त्रीय संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की आकाशातील वीज गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यावर पडली तर तिथेच संपुष्टात येते, कारण गायीचं शेण हे विद्युत रोधक असतं, त्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून लोक आपल्या मातीच्या कच्च्या घरांना गाईच्या शेणाने लिंपतात आणि घराच्या उंबऱ्यांना गाईच्या शेणाचा लेप देतात. कुष्ठरोगामध्ये शरीराला गाईचं शेण चोपडणं हे अधिक लाभदायक असतं. माकड जर चावलं तर त्या जखमेवर गाईचं गरम शेण लावलं जातं, त्यामुळे वेदना कमी होतात. मृत्यूच्या वेळी गाईच्या शेणाने जमीन सारवणं यामागे देखील एक शास्त्र आहे. मनुष्याचे प्राण जाण्याचे 10 मार्ग ऋषींनी सांगितले आहेत आणि असंही सांगितलं आहे की जर कपाळातून प्राणवायू निघाला तर त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही, परंतु सिद्धियोगी पुरुषच कपाळातून प्राणवायू बाहेर काढू शकतात. सर्वसामान्य माणसं साधना करत नाहीत म्हणून त्यांचा प्राण इतर मार्गांनी जातो. मृत्यूनंतर चितेवर शव ठेवल्यावर त्याच्या गुदद्वाराचा जमिनीशी संपर्क येतो आणि जमिनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे मनुष्याचा प्राणवायू लोहचुंबकाप्रमाणे खेचून तो गुदद्वारातून बाहेर पडतो आणि गुदद्वारातून प्राण गेल्यावर आत्म्याला उत्तम गती मिळत नाही. म्हणून मृताच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी जमीन गाईच्या शेणाने सारवून घेतली जाते, कारण शास्त्रज्ञ त्याला नॉन कंडक्टर म्हणतात. त्यांचं असं म्हणणं आहे की मृत्यूसमयी गाईच्या शेणाने जमीन सारवणं अत्यावश्यक असल्याचं पूर्वजांनी सांगितलंय. गाईच्या शेणापासून निर्माण झालेल्या ऊर्जेवर चालणारं भिंतीवरचं घड्याळ रायबरेलीमध्ये एका ज्युनियर हायस्कूलमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं हे भारतातलं पहिलं घड्याळ आहे. परंतु जर गाईऐवजी म्हशीच्या शेणाचा वापर केला तर ते घड्याळ बंद पडतं. याबद्दल केंद्र सरकारने त्या हायस्कूलला 1,00,000 रुपयांचं बक्षीस दिलं आहे. आता पंचामृताचं महत्व आपण जाणून घेऊयात. गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण याचं एकत्रित मिश्रण केल्यानंतर पंचामृत तयार होतं. पंचामृत तयार करण्यासंबंधी धर्मशास्त्रात लिहिलं आहे की गोमूत्रम ताम्रवर्णाया नीलाया एव वैदधी पयहा कांचनवर्णाया श्वेतायाश्चैव गोमयम घृतम तु सर्ववर्णाया सर्व कापिलमेव. अर्थात पिवळ्या रंगाच्या गाईचं दूध, निळ्या रंगाच्या गाईचं दही, कोणत्याही रंगाच्या गाईचं तूप, लाल रंगाच्या गाईचं मूत्र आणि पांढऱ्या रंगाच्या गाईचं शेण घ्यावं, किंवा सर्व पदार्थ कपिला गाईचे असावेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या रंगाच्या गाईच्या दुधामध्ये वेगवेगळे गुणधर्म नैसर्गिकरित्या असतात. रंगांचा प्रभाव त्या पदार्थांवर पडतो ही गोष्ट आता शास्त्रज्ञांनीही मान्य केली आहे. त्या आधारावर नेत्र शस्त्रक्रिया केल्यावर रुग्णाच्या डोळ्यावर हिरवी पट्टी बांधतात. हे सगळे 5 पदार्थ म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण हे एकत्र केल्यावर निळ्या रंगाच्या बाटलीत पॅक बंद ठेवले जातात, त्यामुळे त्यांच्यावर सूर्यकिरणांचा प्रभाव पडत नाही. सूर्याची उष्णता रोखण्यासाठी काळ्या रंगांच्या छत्र्यांचाही वापर केला जातो. पंचामृत तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात. पंचामृतात 1 तूप, 1 गोमूत्र, 1 कुशोदक, 2 दही, 3 दूध आणि 1/2 गाईचं शेण असलं पाहिजे असं सांगितलंय. हे भाग पुन्हा एकदा ऐका. पंचामृतात 1 तूप, 1 गोमूत्र, 1 कुशोदक, 2 दही आणि 3 दूध तसंच 1/2 गाईचं शेण सांगितलं आहे. हे घटक वापरताना काही मंत्रही सांगितले आहेत. गायत्री मंत्राने गोमूत्र, गंधद्वारा दुराधर्षाम या मंत्राने गाईचं शेण, आप्यायस्यम आदि मंत्राने गोदुग्ध, दधिकाबणो अकारिषम इत्यादी मंत्राने गाईचं दही, शुक्रमसी आणि ज्योतिरसी ह्या मंत्राने गाईचं तूप, तसंच देवस्यत्वा कुशोदक मंत्रून याचं मिश्रण करावं. पूर्वोक्त यद्यद अस्थिगतम पापम असा मंत्र म्हणून डावा हात डोक्यावर ठेवून उजव्या हाताने 3 चरणामृत घ्यावं. पंचामृताचे फायदे जाणून घेऊयात. भक्षाभस्यजन्य दुर्गुण जे अस्थिपर्यंत पोहोचलेले असतात ते दुर्गुण पंचामृत सेवनामुळे नष्ट होतात. ज्याप्रमाणे वाळलेली लाकडं अग्निभस्म करतात त्याप्रमाणे पंचामृत हे दुर्गुण नष्ट करतो. गोमूत्र आणि शेणाचा रस असा दह्यात मिसळून खाल्ल्यामुळे पोटाचे विकार बरे होतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गाय नैसर्गिक गवत खाते त्याच गायीचं पंचामृत लाभदायक असतं आणि ही गाय देशी गाय असावी, कारण देशी गायीला वशिंड असतं आणि वशिंड असलेल्या गायीमध्येच पंचामृताचे हे सगळे गुण सामावलेले असतात। तर असं हे गोमाता, गोदुग्ध आणि गोमूत्राचं, गोमयाचं महत्व आपल्या सनातन धर्मात सांगितलेलं आहे।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक होते आशीष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।
0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूयात। संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा। श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती

0: श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप।
1: स्वामी
0: श्री स्वामी

0: महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 46वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. आत्तापर्यंत आपण 45 श्लोक बघितले. त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं सांगत आले की राघवाशिवाय जे काही जीवन आपण जगतो ते व्यर्थ आहे. या देखील श्लोकात त्यांनी दोन ठिकाणी म्हटलं आहे, राघवे वीण आणि रघुनायका वीण असं म्हटलं आहे. पण हा राघव याचा अर्थ थोडा व्यापक अर्थाने घ्यायचा आहे. राघव याचा अर्थ केवळ प्रभू रामचंद्र एवढाच अर्थ न घेता दोन गोष्टी आपल्याकडे आहेत, एक संसार आहे आणि एक परमार्थ आहे. तर बहुतेक सगळी मंडळी ही संसाराशीच फक्त निगडीत असतात, त्यांना परमार्थाचा परिचय नसतो, स्पर्श नसतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धे आणि यततामापि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता असं भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मुळातच आधी हजारो माणसात किंवा असंही म्हटलं आहे, लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक असंही संतांनी म्हटलं आहे. आणि रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे. म्हणजे हजारो नाही, लक्ष नाही, कोट्यवधी माणसात कुणीतरीच एखादा पोचतो. म्हणजे त्याच्या आधी काही मंडळी परमार्थाचा मार्गाला लागतात, परमार्थ साधना करायला लागतात. पण पुष्कळांना परमार्थ काय आहे हे वयाची 50, 60, 70 उलटली तरी माहितीच नसतं. त्यांना वाटतं जास्तीत जास्त काय करेल, संसार चांगला केला म्हणजे झालं. समर्थांनी सांगितलं आहे, संसार प्रपंच करावा नेट का, पण आधी करायचा तो पण किती वर्ष असं नाही. प्रपंचाच्या जोडीनंच परमार्थ व्हायला पाहिजे. म्हणून इथं रघुनायका विणं किंवा इथं जे राघवे विणं असा शब्द जो वापरला आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा की परमार्थ न करता जो केवळ संसार करतो त्याला काय होतं आहे, जे घडी राघवे विण गेली, जो क्षण परमार्थाच्या साधनेशिवाय, ध्यान नाही, नाम नाही, अद्वैत ग्रंथांचं वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, तदनुसार आचरण नाही, काहीच नाही, अशी जी एक एक घडी जाईल, एक एक क्षण जाईल, ते जनी आपुली ते तुवा हानी केली. अरे तू समजून घे, जो एक एक क्षण असा जाईल ते तुझ्या जीवनातला व्यर्थ गेला, तू आपला नाश करून घेतलास त्या बाबतीत. कारण जीवन किती आहे काही सांगता येत नाही आहे. प्रत्येकजण 60 वर्ष जगेल का 80 वर्ष जगेल आपण काही सांगू शकत नाही. तेव्हा ज्या क्षण आपला समोरचा आहे त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे नीट समजून घेऊन केला पाहिजे. म्हणून समर्थांचे शब्द पुन्हा पुन्हा विवेक, विचार, वैराग्य हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की संसार जरूर करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ वाढवायचा आहे, संसार वाढवायचा नाही. उपाधीशी विस्तारावे परंतु उपाधी तर न संपडावे. संसाराची उपाधी येणार आहे, जन्माला आला की माणसाला संसार लागला, प्रपंच लागला, तो मरेपर्यंत होणार आहे. कारण देहाला प्रपंच लागलेला आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत. परंतु त्या करत असताना अधिष्ठान परमार्थाचं पाहिजे. परमार्थाचं अधिष्ठान ठेवा, क्षणाक्षणाला भगवंताचं स्मरण ठेवा. तोच सगळं करतो आहे तोच करता आहे असा भाव ठेवा आणि आपली जी कार्य आहेत समोर आपले जे काही कर्तव्य आहे ते सगळं उत्तम तऱ्हेनं पार पाडा आणि ते देहाने पार पाडायचं आहे पण मी देह नाही ह्या बोधावर राहायचं आहे म्हणून ते म्हणतात ज्यांनी आपुली ते तुवा हानी केली असं काहीच न करता जर नुसता तू संसार करत असेल तर तुझी मात्र जीवन व्यर्थ गेलं असं समज कारण रघुनायका वीण तो क्षीण आहे रघुनायकाचं स्मरण न करता जे जे काही आपण करतो तो व्यर्थ कष्ट झालेले आहेत देहाला खूप क्षीण होतो आहे व्यर्थ होत आहे साधं बघा आपण जर आपल्याला गुरु भेटले आणि साधनेचा मार्ग कळला आणि त्यांनी जर सांगितलं जे काम आपण करतो आहोत तेच कार्य आपल्याला करायचं आहे गृहिणी असेल स्वयंपाक पाणी करायचं आहे घरची व्यवस्था करायची करा पण ती करताना देखील भगवंताचं काम आपण करतो आहे असा जर बोध ठेवून केला तर त्याचं श्रम वाटत नाहीत राम करता ऐसे म्हणसी तेणे पावसी यशकीर्ती प्रताप आणि मी करता म्हणलास की दुःख आलं म्हणजे तेच काम त्याच परिस्थितीत करायचं आहे फक्त बोध बदलायचा आहे दृष्टी बदलायची आहे तशी जर बदलली तर रघुनायकाला घेऊनच आपण प्रत्येक कर्म करत असतो म्हणून इथं त्याने म्हटलं आहे रघुनायका वीण तो क्षीण आहे तेव्हा रघुनायकाला घेऊन करा म्हणून शेवटच्या चरणात ते म्हणत आहेत जनी दक्ष तो या बाबतीत जो कोणी दक्ष आहे सावध आहे तो काय करतो लक्ष लावूनिर आहे तो भगवंताकडे लक्ष ठेवतो आणि आपले सर्व कर्म करतो कर्म टाकायचंच नाही आहे कर्म करायचंच आहे पण ते करत असताना त्या कर्माच्या आधी अंतीमध्ये भगवत स्मरण आहे त्याचं काम आहे ते मी करतो आहे अशा भावाने होत आहे आणि त्यामुळे दक्षतेनं ही सगळी कर्म करायची आहेत फक्त रघुनायका वीण नाही असं त्यांना म्हणायचं आहे म्हणून हा श्लोक महत्त्वाचा त्या दृष्टीनं आहे की मनाजे घडी राघवे वीण गेली जनी आपुली दुसऱ्याची हानी नाही तुझीच हानी तू करून घेतलीस जनी आपुली ते तुवा हानी केली रघुनायका वीण तो क्षीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना असलेलं, संगीतकार राम किंकर यांच्या संगीतरचनेतलं हे गीत. स्वर आहे मल्लेश यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत। वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती।
2: भगवान शिवांचं दर्शन कसं घ्यावं? पण सुरेख विचारले, सगुणोपचारामध्ये एक भाग आमच्या चित्तामध्ये नेहमी बिंबलेला असावा की आम्ही जेव्हा सगुण उपचार करतो तेव्हा ती देवता प्रत्यक्ष विद्यमान आहे। जसा घरामध्ये पाहुणा आल्यानंतर त्या पाहुण्याशी व्यवहार करतो, तसं या सगुण उपचारामध्ये आमचं भगवंताचं नातं निर्माण व्हायला हवं। आपण जर घरामध्ये मोठ्या मोठ्याने बोलत असू आणि दारामध्ये जर पाहुणा आला तर आपण शांत राहतो की नाही? आपले आपले आपण काही संहिता तयार करतो आपल्या आचाराच्या वागण्याच्या। जर आलेल्या यकश्चित पाहुण्याला आपण अशा प्रकाराने वागवतो तर जो या संपूर्ण चराचर सृष्टीचा मालक नियंता कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम आहे, त्याला किंवा तो आपल्या घरात असताना आपण मात्र आदळापट करायची, आरडाओरडा करायचा, वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं राहायचं। दर्शनाच्या भागामध्ये हेच सांगितलं की म्हणाले, लिंगात्मक भगवंताचं जे स्वरूप आहे त्यामध्ये जी साळुंका आहे ती साळुंका म्हणजे भगवती पार्वतीचं स्वरूप आहे, आणि त्यामध्ये जो शिखरासारखा घुमट्यासारखा भाग आहे तो भगवान शिवांचं स्वरूप आहे। भगवान शिव ती साळुंका उत्तराभिमुख असते, त्यामुळे उत्तर दिशेकडनं सुद्धा भगवंताचं दर्शन घेऊ नये। उत्तर दिशेकडे भगवती पार्वतीचं स्थान आहे, त्या उत्तर दिशेकडे म्हणजे साळुंकेची दिशा ज्या बाजूला आहे त्या बाजूला उभं राहून आपण भगवान शिवांचं दर्शन घेऊ नये। त्याचप्रमाणे भगवान शिव जो प्रत्यक्ष घटाकृती भाग लिंगाचा जो भाग आहे त्याच्याही सन्मुख उभं राहून भगवान शिवांचं दर्शन घेऊ नये, कारण आपण आराध्य देवतेच्या अगदी समोरासमोर येतो। आपण समोरासमोर येऊन जी आपली आराध्य आहे, आपण आलेल्या पाहुण्यांशी किंवा आपल्या जरा आदरार्थी असणाऱ्या लोकांशी किती अदबीने वागतो, त्यांच्यापासून अंतर ठेवतो, जरा जपून उभं राहून व्यवस्थित स्वतःला सांभाळून बोलतो। भगवान शिवांचं दर्शन दक्षिणावर्ती हो, दक्षिण दिशेकडनं घ्यावं। एरवी दक्षिण दिशा म्हटली की मग मात्र आपल्याला वाटतं नको रे बाबा ती दक्षिण दिशा, पण भगवान शिवांचं दर्शन मात्र दक्षिण दिशेकडनं घ्यावं। यामध्ये काही तंत्र सांगितलेलं नाही, एक भाग लक्षात घ्या, नाहीतर म्हणाले अंधश्रद्धेचा भाग। अहो, अंधश्रद्धेचा नाही, आदराचा भाग आहे हा, की इकडे माता पार्वती बसल्या आहे, समोर गेलो तर सन्मुख होत, आपण बाजूला उभं राहून दर्शन घ्या, ही त्या आराध्य देवतेच्या सगुण उपचारामध्ये असलेली आमची एक आदराची भावना आहे। सन्मुख जाऊ नये, गेल्याने बिघडत नाही, ते काय त्या मूर्तीतनं येऊन उभे राहणार नाही, आपल्या कानफडात देणार नाही, दिलं तर फार बरं होईल, पण तसं ते काही करत नाही। कशाला अंधश्रद्धा म्हणायची आणि कशाला अंधश्रद्धा म्हणायची नाही हा सगळा विषय जाऊ द्या किराच्या टोपली, पण ही सगुण उपचारामध्ये असलेली बाब आदराची टाळाविषयी वाटेल का? ते परम आराध्य आहे, ते आमचं परम प्रेमास्पद आहे, त्या भगवंताच्या विषयी मनामध्ये जो आदरभाव निर्माण करून घ्यायचा त्या आदरभाव, आणि साधी कायचे अशी कृती केली की आपोआप आदरभाव निर्माण होतो, आणि असा आदर असला की अशी कृती होते। दोन्ही गोष्टी, आदर असेल तर तशी आदरार्थी कृती होईल, आणि त्याप्रमाणे कृती करा असं म्हणून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आदर अपवाप व्यक्त होतो, आदर अपवाप दर्शवला जातो. भगवान शिवांच्या विषयी अनेक सुंदर सुंदर धारणा या विद्येश्वर संहितेमध्ये आपल्याला प्राप्त होतात. एक मोठा सुंदर असा निसंशय आपल्याला जाणवून दिलेला भाग असा की ऋषीमुनींनो, भगवान शिवांचं जे नामस्मरण आहे, भगवान शिवांचं जे आराधन आहे, ते आपल्याला काय देत नाही. शिवनाम तरीं प्राप्यं संसाराब्धिं तरन्तिते, संसार मूल पापानि तानि नश्यन्ति संशयम्, संसार मूल भूतानां पातकानां महामुने, शिवनाम कुठारेण विनाशो जायते ध्रुवम्, शिवनामामृतं पेयं पापदावानलार्दितैः, पापदावाग्नियुक्तानां शान्तिस्तस्तेन विना नहि. शिव पापांचं दहन करणारं नाम, दुरितांना दूर करणारं नाम, मंगल प्रदान करणारं नाम. शिवनामावरती ज्याची भक्ती निर्माण होते, शिवांवरती ज्याचं प्रेम निर्माण होतं, तो मुळात मुक्त आहे याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही. ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी या शिवतत्वाविषयी शिवनामाविषयी प्रेम निर्माण झालं, भक्ती निर्माण झाली, तो मुक्तच आहे. त्याला अन्य मुक्तीची आवश्यकताच नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मुक्त या स्वरूपाचा आमचा जो काही एक सिद्धांत आहे, मोक्ष हा जो सिद्धांत आहे आमच्या, त्याच्याबद्दलच्या ही वेगवेगळ्या विचित्र धारणा आमच्या मनामध्ये आहेत की मृत्यूनंतर मिळतो तो मोक्ष नव्हे. आमच्या शास्त्राने असं सांगितलंय की याच जन्मात याच पृथ्वी तलावरती जे काही क्रिया आतापर्यंत करत होत्या त्याच सगळ्या क्रियाकर्मांना तुम्ही नित्य आचरणात आणत राहा, करत राहा, आणि तरीही मुक्तीचा आनंद अनुभवा, जीवनमुक्त अवस्था. जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत या मातीशी संबंध आहे, जोपर्यंत तुमच्या पंचतत्वाशी संबंध आहे, तोपर्यंत कर्मकांड शिवांची उपासना आराधना करत राहा. शिवभक्त मुक्त असतो याबद्दल संशय नाही. आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याने आपल्याला दिलेलं जे काही विहित कर्म आहे ते आपण करत राहा, त्याबद्दल भागच नाही. त्याबद्दल म्हणाले, पापांना दूर करणार एखाद्या दुर्बुद्धी जीवाला पाप करण्याची जेवढी शक्ती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी करोडो पटीने अधिक अशी शक्ती पाप प्रवृत्ती संपवण्याची शिवनामामध्ये आहे. शिवनाम, शिव तत्व, शिवांचं पूजन अर्चन या पद्धतीने आपल्याला अलौकिक असा लाभ करून देणार आहे. हा सगळा विचार विद्येश्वर संहितेमध्ये मांडला गेलेला आहे. खर तर विद्येश्वर संहिताच आपल्याला तृतीय दिनापर्यंत विचार करायला भाग पाडणारी ठरली. ही आद्य संहिता आहे. असं वाटलं होतं की ह्या आद्य संहितेचा विचार एका दिवसामध्ये आपण पूर्ण करू, पण एक भाग मनाला असा वाटला की धावत पळत जो आपण भाग पाहू त्यापेक्षा आपल्याकडनं इतर संहिता धावत पळत झाल्या तरी चालतील, पण निदान एखाद दोन तरी, म्हणजे या शिवपुराणामध्ये असलेल्या सात संहितांपैकी एखाद दोन तरी मुळातून पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करू, ज्याच्याबद्दल शंकांना वाव उरणार नाही, संशयाला वाव उरणार नाही. आपण रुद्र संहितेकडे वळू. द्वितीय संहिता, या रुद्र संहितेमध्ये दोन भाग आहेत, एक सृष्टीखंड आहे आणि दुसरा सतीखंड आहे. पण सुंदर असं मंगलाचरण पुन्हा या रुद्र संहितेचं सुत महामुनींनी केलेलं आहे. विश्वोद्भव स्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदितत्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपमलं हि शिवं नमामि. जो विश्वाची उत्पत्ती स्थिती लयकारक आहे, गौरीपती आहेत, तत्वज्ञ आहेत, तत्वमनन्तकीर्तिं ज्यांची कीर्ती मोठी अनंत आहे, तत्वही त्यांचा अनंत आहे, त्यांच्या तत्वाला अंत नाही आणि त्यांच्या कीर्तीलाही अंत नाही असं हे तत्व आहे, शिवतत्व. मायाश्रयम विगत माईम अचिंत्य रूपम. एरवी यांनी आपण मायेला आपला आश्रय दिला असल्या कारणाने मायेद्वारे या संपूर्ण सृष्टीचं कार्य चालतं, पण जे भगवान शिवांच्या आश्रयाला येतात त्यांना त्यांच्या मायेचा बिलकुल त्रास होत नाही. माया तर एरवी सर्वांनाच त्रस्त करणारी आहे, पण जो जीव भगवान शिवांना अर्पित होतो, भगवान शिवांना शरण जातो, त्याला भगवान शिवांची माया अजिबात त्रास देत नाही. मायाश्रय अचिंत्य, भगवंताचं स्वरूपच असं आहे की चिंतन करता येत नाही, अचिंत्य असं स्वरूप आहे. जेवढ्या चिंतनाचा प्रयत्न करू तेवढी आपली क्षुद्रता आपल्याला प्रकट होते. अरे आपल्याकडनं अधिक काही चिंतन होत नाही, आपली तेवढी कुवत नाही, आपली तेवढी क्षमता नाही हे आपल्याला लक्षात येतं. अचिंत्य स्वरूप आहे भगवंताचं. बोध स्वरूप मौलम हे शिवम नमामी. संपूर्ण बोधाचं स्वरूप आहे, त्या ज्ञान हेच भगवंताचं स्वरूप आहे. भगवान शिवांच्या स्वरूपाविषयी आणखी खुलासा काय करायचा, त्यांच्या तत्वाविषयी जेवढी जाणकारी आणि जेवढं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू तेच त्यांचं स्वरूप आहे. त्या बोध स्वरूप परमात्मा शिवाला आम्ही प्रणाम करतो, त्यांना शरण जातो, नमस्कार करतो. मंगलाचरण ह्या गोष्टी अशा असतात की त्याच्याने कधी समाधान पूर्ण मिळालंय, आता तृप्त झालंय असं कधीही होत नाही. त्यामुळे सुत महामुनींनी 3 श्लोकामध्ये रुद्रसंहितेच्या प्रारंभी भगवान शिवांच वंदन प्रणाम अथवा चिंतन केलंय. द्वितीय श्लोक आहे,

0: सृष्ट्वा नभो वदन्तर्बहिरासितो यः। म्हणाले कसे भगवान शिवांचं स्वरूप, त्यांना का आम्ही वंदना करतो, त्या शिवांना वंदना करतो, ते शिव अनादि प्रकृती तिला आपल्या मायेने प्रकट करतात, वास्तवात प्रशांत आहे, एक आहे आणि पुरुषोत्तम, अत्यंत शांत स्वरूप, प्रशांत, प्रगाढ शांती भगवान शिवांची, अलौकिक शांत। गोस्वामी तुलसीदासांनी भगवान शिवांकरता शब्द वापरले, शांतम शाश्वतम प्रमेय मनघम निर्वाण शांतिप्रदम, निर्वाण शांतिप्रद। भगवान शिवांच्या चिंतनाने आणि आराधनेने ज्या शांतीचा लाभ होतो त्या शांतीचं वर्णनच नाही, निर्वाण शांती। जसं एखाद्या सरोवर काठोकाठ भरलेलं सरोवर आहे, पाण्यामुळे त्याच्यावरती तरंग उठतात, पण जेव्हा आजूबाजूचा वायू शांत होतो तेव्हा ते जल जसं आपल्यातच शांत होतं आणि ते अत्यंत प्रशांत, धीर, गंभीर असतं, तसं भगवंताचं स्वरूप आहे, प्रशांत आहे, निर्वाण शांती। आणि आपली शांती अशी आहे, भगवान शिवांची शांती अशी आहे की जी स्वयंभू आहे, त्यांच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला त्या शांतीचा अनुभव, लाभ घेता येतो। ती स्वयंभू आहे, उगाच कुठून तरी आणलेली नाहीये। आता माझ्या टीव्हीवरती कार्यक्रम दिसेल म्हणून माझा चेहरा मी शांत करतो आणि नंतर वसवस करतो, असं भगवंताचं नाही। उसने उदारीने आणलेली नाहीये, ती स्वयंभू आहे, त्यामुळे आपल्या जवळ जो येतो त्याला ते देऊन टाकू शकतात, त्याला सुद्धा शांत करू शकतात। आपण कालही प्रसन्न शब्दाचाच मागोवा याच पद्धतीने घेतला, आधी ते प्रसन्न आहे मग दुसऱ्यांवरती प्रसन्न होऊ शकतात, आधी ते स्वयंभू शांत आहे मग दुसऱ्यालाही शांतीचा लाभ करून देऊ शकतात। प्रशांत एकम, एकच एकाकी आहेत आणि एकाकी आहेत म्हणजे अन्य कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, एकमेवा द्वितीय असे ते आहेत, त्यांच्याशिवाय अन्य काही नाही, त्यांच्यासारखं दुसरं काही नाही। वेदांताची चर्चा आहे, वेदांताच्याच परिभाषेत बोललं जातं, त्यांच्याशिवाय अन्य काही नाही आहे आणि त्यांच्यासारखं दुसरं असं काहीही नाही आहे। म्हणाले ते एकीकडे आणि त्यांच्यासारखा दुसरा काहीतरी भाग आम्ही या जगतामध्ये शोधू मिळणार नाही। एकमेवा द्वितीय एकम, सगळ्या निर्माण झालेल्या नामरूपात्मक प्रपंचाचा मूळ शोधायचा प्रयत्न केला तर उरत ते जे, ते निशेष स्वरूप एक भगवानची एक आहे। या एकाचं चिंतन वेदांतामध्ये काय आणि संत मंडळींनी केलेलं काय विचारू नका, एकाचं चिंतन विचारू नका, कारण या एका शब्दावरती पुन्हा दोन दोन दिवसाचा विचार होऊ शकतो। आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये असलेली जी काही खोली आहे, गूढ गंभीरता आहे, त्याला आपण काठावरती बसून नाही पाहू शकत। संत मंडळींकडे जाऊन बघायचं का, एक शब्दाचा विचार, उदाहरणादाखल म्हणतो फक्त, केवळ एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणिकाचे काम, यातला जो एक आहे ना तो वेदांत प्रतिपाद्य आहे एक। आणि आमच्या आर्यधर्मशास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये या एकाच चिंतन आहे, एक असतो रुक्मिणीचा पती, अनेक अनेक एक या शब्दपर असलेले अभंग आहे एक। परमात्म तत्व हे असंच आहे, आम्ही कितीही आमचा अनेकत्वाचा अनुभव घेतला तरी जेव्हा आम्ही खरं अद्वैत रसाचा, अद्वैत सिद्धांताचा, अद्वैत मताचा मागोवा घेतो तेव्हा आम्हाला कळतं की आम्हीच एक आहोत, आमच्याशिवाय दुसरं तिसरं काहीही नाही। हा जो काही खरा आत्मानुभव आहे तो एक या शब्दाने व्यक्त होतो, एक हरी आत्मा। संत मंडळींनी अनेक प्रकाराने चिंतन केले, प्रशांत एकम, त्यामुळे मंगलाचरण ही अशी काही भंगड असते की ज्याच्यामध्ये असे काही शब्द येतात की ज्याचं चिंतन करता करता आपल्याला पुरुषोत्तम ही, हा उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, नुसतं नाव पुरुषोत्तम नाही, उत्तमा पुरुषा तू अन्य पुरुषोत्तम, स्वमाया कृष्णविदं सृष्ट्वा, आपल्याच मायेने त्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि जसा एखादा पोळी आपल्या शरीरातन एक धागा निर्माण करतो आणि त्याचं जाळं विणतो आणि तो त्या जाळ्या जाळं विणूनही त्या जाळ्यावरती स्वतंत्र रीतीने आपलाच आपण संचार करू शकतो, तसा हा पूर्ण नाभी आहे. आपल्याच पासून याने हे जग निर्माण केलंय आणि तरीही या जगाचा आनंद घेता घेता या जगामध्ये याला लिप्तता नाही, हा जगापासून स्वतंत्र राहून जगताचा आनंद घेऊ शकतो. कोळी जसा त्याच्या जाळ्यात सापडत नाही, जाळ त्याच्याच पासून तयार करतो आणि आपण आपल्या जाळ्याला आपलं घर बनवतो. इतर लोक त्याच्यात अडकतील आणि त्याच्या जाळ्यामध्ये गुंतून जीव गमावतील असं त्या कोळ्याचं जाळं असत. छोटे छोटे प्राणी कीटक त्या जाळ्यामध्ये सापडतात, ते त्याच्या भक्षस्थानी पडतात, पण हा मात्र त्या जाळ्यात कधी अडकत नाही. जरी याने याच्या शरीरापासूनच जाळं निर्माण केलेलं असलं तरी नभोर्वदंत बहिरास्तितो या, जसं आकाश हे सर्व व्याप्त आहे, ते आत आणि बाहेर आहे, असं आत आणि बाहेर असूनही स्वतंत्र ते दिसत भासत. आकाशाचा भाग असा आहे की हे आकाश आमच्या हृदयातही आहे, आम्ही आकाशात आहोत आणि तरी आम्हाला आकाश दिसतो. म्हणजे नक्की आकाश कुठे याचं चिंतन, याला म्हणायचं अध्यात्म. काही लोक म्हणतील म्हणजे जे न सापडणार आहे त्याला अध्यात्म म्हणायचं का? अगदी बरोबर. जे न सापडणार आहे, जे वाणीचाही विषय नाही, जे आम्हाला शब्दांचाही विषय करता येत नाही, जे बुद्धीचाही विषय करता येत नाही, ते परमात्म तत्व आहे. कारण या परमात्म तत्वाचं चिंतन श्रुतीने कितीही प्रकाराने केलं तरी ती इथे येऊन थांबते. न इति न इति न इति, हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही. त्यामुळे जे हातात येत नाही, जे सापडत नाही, जे पकडता येत नाही, ते नमोर वदंत बहिरास्तितो या. भगवान शिवांचं स्वरूप आणखी एका श्लोकामध्ये मोठ्या सुंदर रीतीने सांगतात. वंदेरंतस्त निज गूढ रूपम शिवम स्वतस्त्र स्वष्टमिदं विचष्टे जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति यत्सन्निधौ चुंबकलोहवत्तम. एखाद्या चुंबकाचा जो एक विषय असतो, लोह चुंबक जसं आपल्या क्षेत्रामध्ये आलेल्या लोहाला आपल्याकडे खेचून घेत, त्याला आपल्याच बाजूला घेऊन आपल्या पद्धतीने त्याला भ्रमण करायला भाग पाडत, तसं भगवंताचं स्वरूप आहे. त्यांनी आपल्यापासूनच या प्रपंचाची रचना केली आहे, त्यामुळे हा प्रपंच त्यांच्या निमित्ताने घडतो आणि त्यांच्याच पर्यंत येऊन पोचतो. मोठं सुंदर असं भगवंताचं स्वरूप आहे. त्यांनी प्रपंच रचलाय, सृष्टी रचली आहे, त्या सृष्टीमध्ये त्यांनी प्रवेशही केलेला आहे. चराचर जगतातल्या प्रत्येक वस्तूमध्ये शिवस्वरूप आहे, पण तरीही या जगतापेक्षा स्वतंत्र असं त्यांचं तत्व, त्या अंतर्यामी तत्वाच्या स्वरूपामध्ये ते स्वतंत्र रीतीने विराजमान आहेत. अत्यतिष्ठत दशामूलम असं जे आपण वर्णन करतो तेच वर्णन या ठिकाणी. सारी रचना रचून त्या रचनेपेक्षा स्वतंत्र असा, जगताकडे पाहिल्यानंतर परमेश्वराचा आभास होतो. का? तर त्याच्या अधिष्ठानाने ह्या जगताला सत्यत्व आहे. ही जी काही वेदांताच्या विचाराची प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया थोडी विलक्षण वाटते, न समजणारी वाटते, कोड्यासारखी वाटते, पण गंमत खरी तीच आहे. याच प्रक्रियेचा जेव्हा आम्ही अधिकाधिक विचार करू तेव्हा ती प्रक्रिया आम्हाला रंजन करणारी ठरते. म्हणजे कसं की हे जगत कोणापासून निर्माण झालं, हे कोणी निर्माण केलं, या जगताला जे निर्माण झालेलं दृश्य जो प्रपंच आहे, या दृश्य प्रपंचाला या वस्तूंनाच आम्ही परमेश्वराचं स्वरूप मानायचं का? जेव्हा आम्ही या दृष्टीने वेगवेगळ्या धाग्यांचं चिंतनाच्या साठी विचार करायला जाऊ तेव्हा ते कोड म्हणून आम्हाला पडतं की नाही, हे आहे हे तर नाही, दिसतं तर सत्य आहे पण त्यामध्ये काही हाताला लागत नाही. तेव्हा हा जो निर्माण करणारा आहे हा कोणी वेगळाच आहे असं जे काही वाटतं ते रंजकच आहे. भागवताच्या मंगलाचरणामध्ये हाच विषय येतो. पुन्हा पुन्हा आपण त्या विषयाकडे जातो. जेव्हा ते कोड उलगडत नाही तेव्हा कोड असं जे काही तयार केलं त्या कोड निर्माण करणाऱ्यालाच आपण वेड ठरवून टाकतो. आपण काय आपल्या कविकुळाचे गुरु विठ्ठला तू वेड. तर विठ्ठलाला वेड का म्हणता हो? तुम्ही त्याच्या कार्याला ओळखू शकत नाही, त्याचं कार्य तुम्हाला समजून येत नाही, तुम्ही वेडे कि तो वेडा. पण आमचे कवी आहेत आणि त्यांना कविराज अशी ख्याती आहे त्यांची, त्यांनी त्याला वेडे ठरवलं तर चालतं. खर तर वेडे मी नाही म्हणत, खर तर वेडे आपण. कोड हे रंजक, संतांनी या कोड्याचा उद्वेग केला नाही. बघा संतांनी या कोड्यात कोड घालणाऱ्याला आपलंस करण्याकरता प्रयत्न केला. नवल केवडे केवडे नकळे कानुभाचे कोड, त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न केला. त्या कोड्यापासून पळून जाण्याची काही गरज नाही, त्या कोड्याला घाबरण्याची काही गरज नाही. म्हणाले की हे असले सगळे काही विचार आम्हाला जमणार नाही, निर्माण करणारा असूनही तो स्वतंत्र असतो आणि त्याने निर्माण केलेल्या वस्तूत तो असतो पण तरी तो वेगळा असतो. हे काय गौड बंगाल आहे, असू द्या. हे सगळं गौड बंगाल रंजक आहे, हे त्याच आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। सोलापुरात बापूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते। गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचं ते मनपूर्वक आदरातिथ्य करायचे, ही त्यांची स्वामी निष्ठा होती। स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते। वाटेत त्यांना दोन माणसं भेटली, एकाचं लग्न झालं नव्हतं आणि दुसरा अतिशय गरीब होता। तिघे अक्कलकोटला जाताना लग्न न झालेला माणूस दुसऱ्या माणसाला म्हणाला, माझी आता 40 उलटली, मजपाशी बक्कळ पैसे आहेत, परंतु दुर्दैवाने माझं लग्नच जमत नाही। दुसरा त्या पहिल्याला म्हणाला, माझ्यापाशी विद्या आहे, परंतु कुठेही नोकरी मिळत नाही। दोघांचं बोलणं बापूरावांनी ऐकलं। इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला, आपली कामं जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून जरूर संबोधू। बापूराव हे निष्फळ बोलणं ऐकून दोघांना उद्देशून बोलले, तुमचं बोलणं पोकळ आहे, स्वामींची सेवा करा, त्यांचं सतत स्मरण करा, काहीतरी नवंच बोला, तुमचं काम निश्चित होईल, काळजी करू नका, स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत। एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकोटात गेले। औदुंबराखाली स्वामी समर्थ बसले होते। ते तिघे स्वामींपाशी गेले, तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले। इतक्यात स्वामी म्हणाले, आम्हा अवधूतांची परीक्षा कसली रे घेता? स्वामी त्रिकालज्ञ आहेत याची खात्री लगेच त्यांना पटली, कारण स्वामींपर्यंत त्या तिघांचा आवाज पोहोचलेला होता। लग्न न झालेल्याने स्वामींकडे पाहिलं आणि त्याने आपणच आपले थोबाडीत मारली। तेच कृत्य दुसऱ्याने सुद्धा केलं। दोघांनी स्वामींची क्षमा मागितली। स्वामींच्या सेवेत तिघेही राहिले। काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघेही माघारी वळले। ज्याचं लग्न जमत नव्हतं त्याचं लग्न जमलं आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली। दोघांचीही स्वामींवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन नित्य स्वामींचे आशीर्वाद घेऊ लागले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की ती माणसांमधली नाती अधिकाधिक दृढ करीत जाते। हे प्रेम माणसाला उत्कट भगवंत भक्ती प्रदान करते। ह्या प्रेमात विलक्षण अशी आध्यात्मिक ताकद आहे। ह्या उत्कट प्रेमाला नामस्मरणाची अतूट जोड मिळाली तर माणसामध्ये दडलेलं संतत्व आपोआप उफाळून येतं। नामाने जिव्हा एकदा का ओली झाली की अवघ्या चित्तवृत्ती भगवंताप्रती एकवटल्या जातात, संतत्व झंकारू लागतं, चित्त भगवंत चरणांशी एकरूप होतं। कसं तर महाराजच म्हणतात की प्रेम अमृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।